सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 19 जून 2026 पहाटेचे 5:50:45 होत आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अदिती चितळे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या सभेची सुरुवात करूया मंगल अशा सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देस्कार या रागातली धून आत्ता आपण ऐकली.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 होत आहेत. गिरवाणवाणी या कार्यक्रमात ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित महिषासूर मर्दिनी स्तोत्र शर्वरी लेले यांच्या स्वरात.

श्रोते हो गिरवाण वाणी या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं श्रीमद शंकराचार्य रचित महिषासूर मर्दिनी स्तोत्र शर्वरी लेले यांच्या स्वरात. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. यानंतर काही क्षणातच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: यानंतरचं गीत आहे कृष्ण भट बांदकर यांचं, स्वरसाज पंडित जितेंद्र अभिषेकी। गीत ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात।

0: आणि आता प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार.
1: गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना भारतीय संस्कृतीविषयी विशेष आत्मीयता होती. म्हणूनच भारतीय संस्कृतीला ललामभूत असणाऱ्या रामायण आणि महाभारत या ग्रंथांविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी असं म्हटलंय, अनेक शतकांचा काळ लोटला असूनसुद्धा भारतामध्ये रामायण महाभारत रूपी सरितेचा प्रवाह आटलेला नाही. गावागावातून रोजच्या रोज त्याचं पठण चालू आहे. अगदी धान्याच्या दुकानापासून तो राजवाड्यापर्यंत त्यांचा सारखाच सन्मान केला जातो. त्यांचे कर्ते वाल्मिकी आणि व्यास खरोखर धन्य होत. कालौघात त्यांची नावं कदाचित लक्षात राहणार नाहीत, परंतु त्यांच्या वाणीचा अखंड वाहणारा प्रवाह अद्यापही कोट्यावधी स्त्री पुरुषांना शक्ती आणि शांती देत आलेला आहे. आज पावे तो शेकडो वर्ष तो प्रवाह भारतवासियांच्या मनोभूमीला संपन्न करतो आहे. रवींद्रनाथ टागोरांनी 1907 साली विश्वभारतीमध्ये व्यक्त केलेल्या या विचारांचं महत्त्व आजही कायम आहे. हे दोन्ही ग्रंथ भारतीय संस्कृतीचे मानदंड असले तरी त्यांच्या स्वरूपात फरक आहे. रामायणात 24,000 श्लोक असून त्यांची विभागणी 7 कांडामध्ये केली आहे, तर महाभारतात

0: 1,00,000 श्लोक असून ते 18 पर्वांमधून विभागलेले आहेत. रामायणात राम, सीता, लक्ष्मण, हनुमान इत्यादी पात्रांच्याद्वारे मुख्यतः आदर्श व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या आहेत. महाभारतात जगात आढळणाऱ्या बहुरंगी व्यक्तींचं आणि घटनांचं दर्शन घडतं. रामायणाची रचना पुष्कळशी एकसंध आहे, तर महाभारतात अनेक विषय आलेले आहेत. रामायणाचं रूप काव्यात्मक आहे, तर महाभारत म्हणजे एक प्रकारे तत्कालीन ज्ञानकोशच आहे. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हे वचन सर्वतोमुखी झालं आहे. रामायणाविषयी असं म्हटलेलं आहे, जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत उभे आहेत आणि नद्या वाहत आहेत तोपर्यंत रामायण कथा कायम राहील. महाभारताच्या ज्ञानकोशात्मक रचनेला अनुलक्षून असं म्हटलं आहे, या ग्रंथात जे आहे तेच इतरत्र आढळेल, पण जे यात नाही ते कुठेही सापडणार नाही. रामायण महाभारतात असा फरक असला तरी त्यांचा जनमानसावरचा प्रभाव एकाच स्वरूपाचा आहे. या दोन्ही ग्रंथांचा समावेश आर्ष म्हणजे ऋषीप्रणीत वाङ्मयात होतो. यातल्या राम आणि कृष्ण या महापुरुषांना कालांतरानं देवता स्वरूप प्राप्त होऊन त्यांना विष्णूचे अवतार मानलं जाऊ लागलं. आसेतू हिमाचल सर्वत्र त्यांची मंदिरं बांधण्यात आली. आजही नमस्कार करताना राम राम, जय गोपाल, जय श्रीकृष्ण असे शब्द सहज उच्चारले जातात. रामकृष्ण यांचं गुणवर्णन करणारं अफाट वाङ्मय संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांमध्ये निर्माण झालं. त्यांची चरित्र शिल्पकलेत सुद्धा साकार करण्यात आली. कालांतरानं राम आणि कृष्ण असा भेदही पुसला जाऊन रामकृष्ण असा एक जोड शब्द रूढ झाला. जणू काही ही एकच देवता आहे असं समजलं जाऊ लागलं. रामकृष्ण हे एकाच व्यक्तीचं विशेष नाम म्हणून प्रचारात आलं. हरे राम राम राम हरे हरे किंवा रामकृष्ण गोविंद ही वाक्य भागवत धर्मातले महामंत्र बनले. तात्पर्य, एकात्मतेचं प्रतीक असणारा रामकृष्ण हा शब्द द्वंद्व समास राहिला नाही, तर तो अद्वैत समास बनला असं म्हणावं लागेल.
1: चिंतन या सदरात आत्ता आपण ऐकले डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजले. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकू शकाल कार्यक्रम दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात ऐकूया अन्न सुरक्षिततेमध्ये शेतकऱ्यांची भूमिका याविषयीची माहिती. सकाळी ठीक 7:15 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेले आहेत आणि हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आरोग्यम धनसंपदा यामध्ये ऐकू योगासनं, नियम आणि काळजी याविषयी योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. 3 सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. परिसर अंतर्गत ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. 3 सादर करते विजय भुयार. 7:00 जनता सहकारी बँक आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 प्रसारित करू कार्यक्रम भावधारा. 7:50 आम्ही प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम वादनाट्यम. प्रस्तुती पयोधी देशपांडे आणि सहकारी. निर्मिती सहाय्य

0: साक्षी जरंडीकर सादर करत्या निलिमा पटवर्धन. 10 वाजता गांधीवंदना अनुताई लिमये सादर करते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत 10:25 स्थानिक निवेदनं तर 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन राग जॉनपुरी. 11:30 विशेष गीतगंगा, यामध्ये ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग पहिला. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला स्त्री आरोग्याची बाबांनी, त्यानंतर डॉक्टर रजनी अपसिंगेकर संगीतोपचार अभ्यासक यांचं भाषण संगीतम करोती कल्याणम, आणि शेवटी ऐकूया संस्कृतीच्या पाऊलखुणा प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. भाग पहिला सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. निर्मिती आकाशवाणी पुणे. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:45 आणि 2:30 कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी स्टे ट्यून्ड या सदरात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम गाण्याच्या जन्मासाठी. लेखन निवेदन आरती गाढवे, सादर करते धीरज केदारी. 6:10 ऐकू आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. यामध्ये ऐकू गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन स्मिता नामदे, सादर करते नयन पवार. 7:15 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वृत्तविशेष आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडक माले यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाच्या शेवटी बाजारभाव, सादर करते धीरज केदारी. 7:15 कार्यक्रम एक कलाकार. कार्यक्रम केंद्रित असेल सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्यावर, सादर करत्या नेहा देशपांडे. 9:15 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीत. तर 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकू पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन राग आडंबरी केदार. याशिवाय नियोजित वेळी बातमीपत्र प्रसारित तसंच सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 होतात. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 19 जून या दिवसाचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते पाहूया. 1999 मैत्रेयी एक्सप्रेस या कोलकाता ते ढाका बस सेवेचं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी उद्घाटन केलं. 1989 ES व्यंकटरामय्या यांनी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना 1966 साली या तारखेला झाली. 1912 अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला. अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा 1862 साली या दिवशी बंद करण्यात आली. हा जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1623 फ्रेंच गणितज्ञ आणि तत्वज्ञ ब्लेझ पास्कल. 1877 कृषीशास्त्रज्ञ डॉ पांडुरंग चिमाजी पाटील थोरात. वादग्रस्त आणि बहुचर्चित लेखक सलमान रश्दी यांचा जन्म 1947 साली या दिवशी झाला. भारतीय वंशाच्या जगप्रसिद्ध लेखकांमध्ये त्यांची गणना होते. 19 जून 1945 या दिवशी नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रह्मदेशातील लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांचा जन्म झाला. आजचा दिवस स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम

यांचं निधन 2000 साली या दिवशी झालं. कामिनी कदम किंवा स्मिता या नावानंही त्या प्रसिद्ध होत्या. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.

0: 1998 प्रवासवर्णनकार कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री 1996 समाजसेविका कमलाबाई पाध्ये नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचं निधन 1993 साली या तारखेला झालं.
1: I started writing at the age of 7. You could say I found my vocation then, but I did not find out how to do it then. I was put off to begin with because I wanted to write a play about ancient Egypt, and I thought, I discovered straight away that my characters would have to speak ancient Egyptian. I didn't know that. I abandoned the play. I wrote 4 full-length novels, none of which were published. Indeed, there was a period, one of the desolate periods of my life, when those 4 novels were chasing each other round the publishing world of London, and every now and again one would return to me like a homing pigeon, only to be dispatched again in growing despair.
0: 1956, American उद्योगपती आणि IBM चे अध्यक्ष थॉमस वॉटसन, अमेरिकन मराठी मिशनचे मिशनरी आणि मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्हरंड जस्टिन एडवर्ड ॲबट यांचं 1932 साली या दिवशी निधन झालं. ज्ञानोदय या नियतकालिकाच्या इंग्रजी विभागाचे ते 25 वर्ष संपादक होते.
2: दिनविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या सदरात ऐकूया अन्न सुरक्षिततेमध्ये शेतकऱ्यांची भूमिका याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण अन्न साखळीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण साजरा केला. आव्हानांपासून उपायांपर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न अशी यंदाची संकल्पना आहे हे आपण सर्वजण जाणतो. या माध्यमातून सुरक्षित अन्नाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवून दूषित अन्नामुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करणं आणि अन्न सुरक्षिततेची साखळी मजबूत करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी पौष्टिक आणि सुरक्षित अन्न अत्यंत आवश्यक असतं. जगभरात वाढत्या लोकसंख्येसोबत सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाचा प्रश्न अधिक महत्वाचा बनत चाललाय. अन्न उत्पादनात वाढ झाली असली तरी दूषित अन्नामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचे प्रमाणही चिंताजनकरित्या वाढते. अशा परिस्थितीमध्ये अन्न उत्पादनापासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षिततेची हमी देणं आवश्यक ठरतं. शेतकरी बंधूंनो, आपण सर्वजण जाणतोच की आजच्या काळात अन्न दूषिततेचं प्रमाण हे वाढतंय. अन्न दूषित होण्यामागे जैविक, रासायनिक आणि भौतिक अशा विविध कारणांचा समावेश होतो. जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांमुळे होणारी जैविक दूषितता सर्वाधिक आढळते. दूषित अन्नामुळे अतिसार, उलट्या, ताप, कॉलरा, टायफॉइड यांसारखे आजार होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. जागतिक स्तरावर दरवर्षी लाखो लोक दूषित अन्नामुळे होणाऱ्या आजारामुळे प्रभावित होत असल्याचं विविध अहवालांमधून स्पष्ट झालंय. अन्न सुरक्षितता ही कोणत्या एका घटकाची जबाबदारी नाही, तर ती संपूर्ण अन्न साखळीतील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे. काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधीचं पालन करणं आवश्यक आहे आणि सिंचनासह इतर कामांसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे. प्रक्रिया उद्योगांनी स्वच्छतेच्या निकषांचं पालन, गुणवत्ता

0: नियंत्रण आणि मानकांचं पालन करणं आवश्यक आहे. विक्रेत्यांनी अन्न पदार्थांची योग्य साठवणूक आणि तापमान व्यवस्थापन करायला हवं, तर ग्राहकांनी अन्न योग्य प्रकारे शिजवून वापरणं, स्वच्छता राखणं आणि कालबाह्य अन्न पदार्थ टाळणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने काही सुवर्ण नियम आपल्याला सांगितले आहेत. स्वच्छता राखा, कच्चं आणि शिजवलेलं अन्न वेगळं ठेवा, अन्न पूर्णपणे शिजवा, योग्य तापमानात साठवणूक करा आणि सुरक्षित पाणी आणि कच्चा माल यांचा वापर करा. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण थेट अन्न सुरक्षिततेमध्ये शेतकऱ्यांची भूमिका काय असू शकते या विषयाचीच माहिती जाणून घेऊ. अन्न साखळीची सुरुवात ही शेतातून होते, त्यामुळे अन्न साखळीत शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा शिफारशीत मात्रेत आणि योग्य वेळी वापर तसंच प्रतीक्षा कालावधीचं पालन जर केलं तर शेतीमाल उत्पादनातील रासायनिक अवशेषांचं प्रमाण कमी ठेवणं शक्य होईल. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब, स्वच्छ सिंचन पाणी आणि योग्य साठवणूक यामुळे अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढायला मदत होईल. पशुपालन व्यवसायातून मिळणाऱ्या दूध, मांस आणि अंडी यासारख्या उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी पशूंचे नियमित लसीकरण, संतुलित आहार, जंतनाशक तसंच स्वच्छतेच्या निकषांचं पालन या पशुपालकांनी करणं गरजेचं आहे. आजारी पशुधनाला दिलेल्या औषधांचा आवश्यक प्रतीक्षा कालावधी पाळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तो न पाळला तर पशुधनावर उपचारासाठी वापरलेल्या औषधांचे अवशेष दूध किंवा मांसामध्ये राहण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळेच पशुपालकांनी देखील अन्न सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. अन्न सुरक्षितता ही केवळ आरोग्याची बाब नाहीये, ही सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाशी निगडीत आहे. शेतापासून ताटापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षिततेचे निकष जर पाळले तर सर्वत्र सुरक्षित अन्न ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते. त्यामुळे अन्न साखळीतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अन्न उत्पादन आणि वापरासाठी योगदान देणं हीच काळाची गरज आहे.
1: कृषी वाणी अंतर्गत आत्ताच आपण ऐकली अन्न सुरक्षिततेमध्ये शेतकऱ्यांची भूमिका याविषयीची माहिती. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर काही क्षणातच आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 6:55 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: सकाळचे 7:45 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 या वेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो. गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन

0: आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा एसी चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताट असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी

0: होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात, वाहतूक विस्कळीत होते, पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैव वैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र थोड्याच वेळात प्रसारित होईल. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: प्रसारितवान् यत्र सः प्रधानमन्त्रिणं प्रियं मित्रम् इति संबोधयन् अवदत् फ्रांसः भवन्तं स्निह्यति। मैक्रोनः हिन्द्याम् अवोचत् यत् प्रिय मित्र नरेन्द्र, मुझे बहुत खुशी है आपका नाइस एवियन और पेरिस दौरे के लिए स्वागत करते। फ्रांस भारत की दोस्ती अमर रहे। फ्रांस राष्ट्रपति प्रधानमन्त्रिणः मोदिनः एतं प्रवासं अतीव फलदायकम् इति उद्घोषयत्। प्रवासार्थं च कार्तज्ञ भावं ज्ञापितवान्। आगामी फरवरी मासे पुनः मेलनस्य आकांक्षां प्रकटयन् सः अवोचत् यत् प्रवासाय अस्माकं मैत्रीभावाय च धन्यवादः। वयं शीघ्रमेव फरवरी मासे पुनः मेलनाय प्रतीक्षामहे। जय हिंद। केन्द्रीय कृषि एवं कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आभासीय माध्यमेन चतुर्णां राज्यानां कृते MSP इति न्यूनतम समर्थन मूल्येन बृहत् परिमाणे तिलहन क्रयणस्य स्वीकृतिम् अयच्छत्। कृषि मंत्रालयानुगुणम् एषः क्रयण संकल्पः तमिलनाडु, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा इत्येतेषु राज्येषु मूल्य समर्थन योजनान्तर्गतं प्रचलति। अस्मिन् ग्रीष्मकालीन ऋतौ उत्तर प्रदेशः सर्वबृहत् लाभार्थी राज्यत्वेन उदितः, यस्य कृते 98,2,84,000 मेट्रिक टन मितं मुद्गम, 97,7,90,000 मेट्रिक टन मितं माश, अथ च 18,7,40,000 मेट्रिक टन मितं कलाय क्रयणस्य अनुमतिः दत्ता। नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयस्य सचिवः संतोष कुमार सारंगी न्यगादीत् यत् दृढ़ नीतिगत संरचनया अभिनव सर्वकारीय प्रयासैः भारतम् अद्य जगति नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रे प्रमुख देशत्वेन समुदेति। नवदिल्ल्याम् आयोजिते हरित एवं सतत विकास संधिः इत्याख्ये दशमे संवाद सत्रे नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा सुरक्षा इति विषये भाषमाणः श्री सारंगी गतदशके भारतस्य अभूतपूर्व प्रगतेः उल्लेखं कृतवान्। तेन प्रतिपादितं यत् एषः विकासः मुख्यतया नवीकरणीय क्रयण अनिवार्यता, प्रतिस्पर्धात्मक निविदा दिशानिर्देशाः सहैव स्वचालित मार्गेण 100% वैदेशिक प्रत्यक्ष निवेशं करोति इति वार्ताः।
1: नमस्कार, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:15 झाले। आता ऐकूया जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, आज आपण सद्गुरू वामनराव पै यांचा विचार ऐकणार आहोत। ते म्हणतात, माणसातील माणुसकी जागृत करणं हाच आहे खरा मार्ग, हेच आहे खरं शिक्षण आणि तोच आहे मानवजातीच्या सर्व समस्यांचा प्रभावी उपाय।
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेजर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने

0: निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, पुन्हा एकदा ऐकूया सद्गुरु वामनराव पै यांचा विचार. ते म्हणतात, माणसातील माणुसकी जागृत करणं हाच आहे खरा मार्ग, हेच आहे खरं शिक्षण, आणि तोच आहे मानवजातीच्या सर्व समस्यांचा प्रभावी उपाय.
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: श्रोते हो, जनता सहकारी बँक आजचा विचार आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
3: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
5: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
5: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
5: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
7: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी पुणे केंद्र,

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक,

अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि

भव्य अशा GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, GST सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं, असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 15 सेकंद होत आहेत.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण

पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे

0: सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागास सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेपाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे स्थानिक हवामान आहे त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता च्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठात शिफारस त्या तीन चार गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे म्हणजे दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर ज्यादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे काही बियाणं आपण घेतो समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेले आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जे काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे जर पहिला मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि दोन नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिक असतील तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीव जंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबर पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काही मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खताचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थिक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच सर. खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून

0: चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
1: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे, आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे, आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे, आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ठा खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे, तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही, आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचा टंचाई एक, त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे, बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे, तर तो एक पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते, आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते, आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे, आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत एसओपी म्हणून आपण त्याला, तर ते आपण एसओपी निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही, तर यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो, त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते, त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे, कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल, गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे, आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्या कारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही हे लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
0: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:38 होत आहेत. ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयीचा संदेश.
2: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया स अ शुक्ल यांचं गीत जी एन जोशी यांच्या स्वरात, संगीतकार जी एन जोशी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: वाचन म्हणजे समृद्धी.
6: वाचन संस्कृतीची वृद्धी.
5: वाचन दृष्टी देतं.
6: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
5: वाचन माणूस बनवत.
6: वाचन मनांना घडवत.
5: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
6: वाचन चळवळ वाढवू.
5: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
6: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
5: पुस्तकातली
7: श्रोतहो, आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंभेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: काय रे सुन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
5: श्रोते हो, तुमच्या रसिकतेला विनम्र अभिवादन करून साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या विविध व्रतवैकल्यांवर आधारित स्वामिनी व्रतकथा माला।
6: मानसी, हात पुढे कर। हे घे।
7: काय आहे? सुरम्याचा लाडू?
8: हो अगं, 16 सोमवारचा प्रसाद आहे ना।
6: अगं जयश्री काकूकडे आज 16 सोमवारचं व्रत होतं ना, तिथं आम्ही पूजेला गेलो होतो, त्याचाच प्रसाद।
8: बर का मने, या 16 सोमवाराच्या व्रताची कथा सुद्धा खूप मोठी आहे, पण मी तुला अगदी थोडक्यात कथा सांगते। खूप पूर्वी एक राजा 16 सोमवारचं व्रत नेमानं आचरत होता। एकदा काय झालं, त्यानं आपल्या प्रधानाला तातडीनं बोलावून घेतलं।
9: प्रधानजी, आम्ही या राज्याचे राजे।
10: होय महाराज।
9: पण आम्ही राजे झालो ते स्वकर्तृत्वानं नाही किंवा वंश परंपरेनेही नाही। या राज्याचे पूर्वीचे राजे विक्रमसेन यांनी आपल्या राज्याला वारस नाही म्हणून एका हत्तिणीच्या सोंडेत माळ देऊन हत्तिणीला नगरभर फिरवली। मी एका गरीब ब्राह्मणाचा पुत्र, ही सगळी मौज पाहत असताना

0: हत्तीणीनं नेमकी माझ्याच गळ्यात माळ घातली. महाराजांनी मला आपली कन्या दिली आणि राज्यही दिलं.
1: होय महाराज,
0: आमच्या राज्य प्राप्तीचं सगळं कर्तृत्व भगवान शंकरांचं. त्यांचं 16 सोमवारचं व्रत आम्ही आचरलं. त्यांच्या कृपाप्रसादानं आम्हाला राज्य प्राप्ती झाली.
1: महाराज, आपला विनय वंदनीय आहे. लोकांना जेव्हा धन संपत्ती यश

0: ती झाली.
1: महाराज, आपला विनय वंदनीय आहे. लोकांना जेव्हा धन संपत्ती यश प्राप्त होते तेव्हा ते परमेश्वराला विसरतात. लवकरच त्यांना मद चढतो की ही माझ्याच कर्तृत्वाची प्राप्ती. पण आपण तसं केलं नाही. सारं कर्तृत्व भगवान शंकरांचं आहे या गोष्टीची आपण जाण ठेवली. 16 सोमवारचं व्रतही अखंड ठेवलं.
0: खरंय प्रधानजी, पण त्यामुळेच आम्ही अडचणीत आलो आहोत.
1: ते कसं काय महाराज?
0: प्रधानजी, काल आमच्या व्रताचं उद्यापन होतं. नगरजनांना आम्ही भोजनही दिलं.
1: होय महाराज, सारी प्रजा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत घरी गेली.
0: प्रधानजी, व्रताच्या उद्यापनासाठी आम्ही राणीला चुरम्याचे लाडू करायला सांगितले होते, पण या पंचपक्वान्नांमध्ये चुरम्याचे लाडू ठेवणं तिला लाजिरवाणं वाटलं. म्हणून तिनं 101 सुवर्ण मुद्रा तपकात घालून दिल्या. त्यामुळेच आमचा व्रतभंग झाला प्रधानजी. रात्री स्वप्नात आकाशवाणीनं आम्हाला आज्ञा केली.
2: राजा, तुझ्या राणीनं काल प्रसादाऐवजी सुवर्ण मुद्रा ठेवल्या, त्यामुळे तुझा व्रतभंग झाला. तद्वत तू तुझ्या राणीला राज्याबाहेर हकलून दे. राज्याबाहेर हकलून दे. राज्याबाहेर हकलून दे.
3: आणि म्हणे देवाच्या आज्ञेप्रमाणे राजानं राणीला राज्याबाहेर सोडून दिलं.
4: ऐगो बिचारी.
3: अगो, पण तिचं दुर्दैव इथं संपलं नाही.
4: मग
3: परमेश्वराच्या शापामुळे तिची नजर खराब झाली.
4: म्हणजे?
3: म्हणजे असं की ज्याच्या ज्याच्यावर तिची नजर पडेल ते नासून खराब होऊन जायला लागलं.
4: अरे बापरे.
3: एका म्हातारीनं आणि तेल्यानं तिला आसरा दिला, पण त्यांचं तिच्यामुळे नुकसान झालं. मग त्यांनीही तिला हाकलून दिलं. अगं, एका नदीचं पाणी तिच्यामुळे आटलं. एका तळ्यात तिच्या दृष्टीमुळे किडे पडले.
4: बापरे.
3: ती उदासवाणी त्या तळ्याजवळ बसली असताना एक गोसावी तिथे आला.
5: प्रणाम महाराज.
1: मुली, तू माझ्यापासून दृष्टी का चोरतेस? पाहत का नाहीस?
5: महाराज, माझी दृष्टी भयानक झाली. मी ज्या ज्या वस्तूकडे पाहिन त्या नष्ट होतात.
1: मुली, आम्हा संन्याशांना तुझ्या दृष्टीचा उपसर्ग व्हायचा नाही. बरं, बघ माझ्याकडे.
5: महाराज, पण हे कशामुळे झालं आणि ते दूर करण्याचा उपाय काय?
1: आम्ही दिव्य दृष्टीनं सारं काही जाणतो. मुली, तुझ्या हातून एक पाप घडलं, त्याचा परिणाम म्हणून तुला ही शिक्षा भोगावी लागतीये.
5: कोणतं पाप महाराज?
1: तुझा पती 16 सोमवारचं व्रत करतो ना, त्याच्या उद्यापनात तू चुरम्याचे लाडू हे तू पुरस्सर दिले नाहीस, म्हणून तुला हा शाप भोगावा लागतोय.
5: पण मी तर पंचपक्वान्नांचा नैवेद्य केला होता.
1: चुरम्याची सर पंचपक्वान्नाला नाही.
5: पण असे का?
1: चुरम्याचे लाडू हा पूर्ण आहार आहे. गव्हाची पोळी, गुळ आणि गाईचं तूप यात निसर्गातली सर्व सत्व सामावलेली आहे. ती पंचपक्वान्नांमध्ये नाहीत, म्हणून चुरम्याचे लाडू पंचपक्वान्नांपेक्षा श्रेष्ठ आहेत.
5: पण मग आता मी काय करावं?
1: तू 16 सोमवारचं व्रत कर, त्यामुळेच तुझं पाप नाहीस होईल.
5: महाराज, हे व्रत आधी कुणी केलं?
1: एका गुरवाला पार्वतीनं शाप दिला होता की तुला कोड फुटेल. तेव्हा नागकन्या देवकन्यांनी त्याला हे व्रत सांगितलं, त्यामुळे त्याचं कोड गेलं. आश्चर्यचकित होऊन पार्वतीनं हे व्रत त्याच्याकडून समजावून घेऊन केलं.
5: मग
1: तेव्हा तिचा निघून गेलेला मुलगा कार्तिकेय परत आला. या व्रताच्या प्रभावानं कार्तिकेयला त्याचा मित्र मिळाला. कार्तिकेयानं हे व्रत तुझ्या पतीला सांगितलं.

0: त्यामुळे त्याला राज्य मिळाले. म्हणून तू हे पुण्यकारक व्रत कर.
1: ठीक आहे महाराज, मी लगेचच 16 सोमवारचं व्रत करीन.
0: शुभम भवतु.
2: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रिनियद स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
3: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामाला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
4: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
5: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
6: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
5: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
6: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी बिझीलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी स्वामी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमचेक रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळचे 8 वाजता। यानंतर समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

0: lifted its maritime blockade on vessels entering and leaving Iranian ports and coastal areas. U.S. Central Command has said that all enforcement operations have been halted in line with President Donald Trump's directive. And in hockey, India defeated Uruguay 3-2, registering their third consecutive win in the FIH Women's Nations Cup in New Zealand yesterday. With this victory, India has stormed into the semi-finals by finishing on top of Pool A. India will now face Chile in the semis tomorrow. And now, for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
1: Thank you, Sunil. The signing of the peace accord between the US and Iran finds front page coverage in dailies today. Trump Pezeshkian signed preliminary peace accord, headlines the Statesman, while the Indian Express headline reads, deal ending war gives Iran critical economic lifeline. The Times of India leads with the headline, Versailles the second, Trump rushes where historians would dread to tread. In Paris, Prime Minister Modi has asserted that AI, that is artificial intelligence, means all-inclusive for us and dubbed India a tech hub, writes the Asian Age. And finally, the Indian Express reports that a massive 1,200-year-old oak tree in Sherwood Forest in Nottinghamshire, England, which is said to have once sheltered Robin Hood, has died. And with that, it's back to you, Sunil.
0: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says India is emerging as a trusted and stable partner to the world amid global uncertainty and disruption. Prime Minister Modi to disburse incentives worth 2,400 crore rupees under Pradhan Mantri Vikasit Bharat Rozgar Yojana in New Delhi today. Government approved large-scale procurement of pulses and oil seeds at minimum support price for Tamil Nadu, Gujarat, Uttar Pradesh and Haryana. President Draupadi Murmu to attend program marking International Sickle Cell Day in Omkareshwar, Madhya Pradesh today. US lifts naval blockade of Iranian ports as part of agreement between the two countries. And in hockey, India beat Uruguay 3-2, registering their third consecutive win to storm into semi-finals of FIH Women's Cup in New Zealand. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा

लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत, असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे, असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील, असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते, असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत, तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत, विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित

0: अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. यामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात, संगीतकार अविनाश विश्वजीत.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात चित्रपट इरादा पक्का. संगीतकार निलेश मोहरीर आणि गीतकार अश्विनी शेंडे.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लई भारी या चित्रपटातलं. गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार अजय अतुल, स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरात, चित्रपट क्लासमेट्स.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. चित्रपट मितवा गीत संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आता ऐकणार आहोत दगडी चाळ या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं अमितराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात.

श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गिरवाण भारती. यामध्ये ऐकूया पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम वादनाट्यम. प्रस्तुती पयोधी देशपांडे आणि सहकारी, निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रोतेहो नमस्कार. गिर्वाण भारतीय या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण आज ऐकणार आहोत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पयोधी देशपांडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम वादनाट्यम.
1: कृपया अवधानं ददतु. श्रीनंद महोदयेन संचालिता फर्ग्युसन महाविद्यालय स्थानकात सकल शास्त्र कौशलं व्रजन्ति शास्त्राणां शकटिका आकाशवाणी इत्याख्यस्थानके द्विनवसप्ततमे रेलमञ्चे आयाति. कृपया अवधानं ददतु.
2: अचलित नचलित विचलित विजला जलधर नल चल नव जल सुजला अनुमत गमना चलित व्यजना प्रदहन निवहन कटिका कुटिका अचलित नचलित
3: शास्त्र शकटिका याता शास्त्र शकटिका याता कटिका पुटिका जनता सहिता संवसत स्थानक संवलिता शास्त्र छात्रालंकृति सारा वेद विषय वेदांत विचारा अचलित न चलित

शश सरहल इति माहेश्वराणि सूत्राण्यनादि संज्ञातानि।

0: श्रोते हो गिरवाण भारती या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम वादनाट्यम. प्रस्तुती होती पयोधी देशपांडे आणि सहकाऱ्यांची. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर यांचं. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देत.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
1: वाचन माणूस बनवत.
2: वाचन मनांना घडवत.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा वाचाल तरच वाचाल.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. अनुताई लिमये सादर करते विनायक मोरे.

महात्मा गांधींचं कुटुंब हे वैष्णववंथी होतं. त्यांच्या प्रार्थनेतच त्यांचा धर्म व्यक्त झालेला आहे. वैष्णव जनतो तेणे कहिये जे पीड पराई जाने रे, परदुःखे उपकार करे तो हे मन अभिमानन जाने रे. गांधीजी लहान असताना त्यांची दाई त्यांना जवळच्या हवेलीत न्यायची. लहानपणी त्यांना भूत प्रेत पिशाच यांची भीती वाटायची. त्यावेळेला त्यांची दाई त्यांना सांगायची, राम नाम घ्या म्हणजे भीती जाईल. ही दाई त्यांना हे सगळं भक्तिभावानं सांगे. पुढे पुढे त्यांना खरोखरच राम नाम ही अमोघ शक्ती आहे असं वाटायला लागलं. नंतर त्यांच्या एका चुलत भावानं रामरक्षा रोज पठण करण्याची त्यांना संथा दिली. पोरबंदरला असेपर्यंत स्नानानंतर ते रोज रामरक्षा म्हणत असत. गुजरातीमध्ये अनुवादित केलेला भागवत ग्रंथ वाचत असत. वडिलांकडे जैनांव्यतिरिक्त त्यांचे पारशी मुसलमान मित्र पण येत. त्यामुळे सर्व धर्मसमभाव हा त्यांच्यामध्ये निर्माण झाला. गांधींच्या मनामध्ये सत्य शोधनाचा विचार हा कायम होता. अपकार करणाऱ्यांवर सुद्धा आपण उपकारच करावेत ही अहिंसेची नीती त्यांच्या मनामध्ये ठसलेली होती. वास्तविक सभोवताली हिंसा तिरस्कार अन्याय यांचा वेळोवेळी अनुभव त्यांना यायचा. परंतु अहिंसा हेच रामबाण औषध सगळ्यावर आहे असं त्यांचं मत होतं. त्यांनी तुलसी रामायणाचं सुद्धा वाचन केलं होतं. ते मानवतावादी होते. गांधीजींचा प्रार्थनेवरही विश्वास होता. गांधी आश्रमामध्ये प्रार्थना ही आवश्यक गोष्ट होती. वर्ध्याच्या आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेमध्ये गांधीजींची 11 महान तत्त्व गौलेली आहेत. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये. या 11 व्रतांमध्येच गांधीजींच्या विचाराचं सार होतं. गांधीजींनी ज्याप्रमाणे सत्य आणि अहिंसा ही मूल्य देशाला दिली त्याप्रमाणेच या मूल्यांची सुसंगत आणि राष्ट्राला तारक ठरणारा असा उद्योगाचा सुद्धा विचार केलाय. भारताची लोकसंख्या खूप, देश गरीब. इंग्रजांनी कधीही गरीब भारतीयांचा विचार केला नाही. उलट आपल्याला शासन करायचंय तेव्हा आपला फायदा काय होईल एवढाच त्यांनी विचार केला होता. गिरण्या सुरू केल्या, त्यात कापड तयार झालं आणि कामगारांना कमी पगार देऊन स्वस्तात कापड मिळवायचं आणि ते बाहेर अधिक भावात विकायचं असा त्यांचा स्वार्थी विचार. वास्तविक भारतामध्ये सुद्धा अगोदरपासूनच ढाक्याची मलमल किंवा अनेक चांगल्या प्रकारची कापडं तयार होत असत. तेव्हा भारतातल्याच कुशल कामगारांना काम द्यायला हवं हे गांधीजींनी ओळखलं. यंत्राची गिरणी न वापरता त्यांनी म्हणूनच चरख्याचा अवलंब केला. पहिल्याने ते स्वतःच चरख्यावर सूत काढायला लागले आणि हातमागावर कापड विणकरांकडनं विणून घ्यायला लागले. कापूस तर भारतात चांगलाच होत असे. गांधीजींचं पाहून त्यांचे सेवक इतर शेतकरी कामगार यांनीसुद्धा सूत कातायला सुरुवात केली. अशा रीतीनं खादीचं वस्त्र सुरू झालं. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे हे गीत त्या काळात लोकप्रिय झालं आणि जन हो खादी वापरा असा संदेश देत सेवक सगळीकडे फिरायला लागले. विदेशी कापड्यांच्या होळ्या पेटायला लागल्या. ज्याला पटेल आणि जमेल ते विदेशी कपडे आणून लोक होळीत टाकायला लागले आणि घरोघर चरखा चालू झाला. त्याबरोबरच गांधी

गांधीजींनी अपरिग्रह असंग्रह या मूल्यांचा सुद्धा प्रचार केला. गरिबीमुळे आपण आवश्यक तेवढाच कपडा घ्यावा, अधिक घेण्याचा मोह टाळावा, कमीत कमी अगदी आवश्यक तेवढीच यंत्रशक्ती वापरावी, शरीरश्रम, साधी राहणी आणि चांगली विचारसरणी यावरच त्यांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारखान्यातला कामगार हा यंत्राचा भाग बनून जातो, त्याच्या सर्जनशीलतेला ओहोटी लागते, तो निसर्गापासून दूर जातो. म्हणून गांधीजींनी पहिला हल्ला चढवला होता तो यंत्रसंस्कृतीवर. यंत्रसंस्कृती ही युरोपीय संस्कृतीला लागलेली व्याधी आहे असं त्यांना वाटत असे. भारतामध्ये इंग्रजी राजवट आल्यापासून यंत्रसंस्कृतीचा परिचय झाला आणि अधोगतीला सुरुवात झाली असं त्यांना वाटलं. अनेक छोटे छोटे उद्योग हाताच्या शक्तीनं त्यांनी सुरू केले आणि मोठे उद्योगच फक्त यंत्रांवर अवलंबून राहू लागले. स्त्री पुरुष सूत कातायला लागले, हातमागावर कापड विणलं जायला लागलं, मूळ स्वदेशी कपडा तयार झाला आणि साहजिकच गिरण्यांना तोटा यायला लागला.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम गांधी वंदना आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते विनायक मोरे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं अशोक पत्की यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे रमण रणदिवे यांचं. हे गीत संगीतबद्ध केलं आहे सलील कुलकर्णी यांनी. स्वर आहे प्राजक्ता जोशी रानडे आणि ऋषिकेश रानडे यांचा.

याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाली आहेत. ऐकूया स्थानिक निवेदना. पहिलं निवेदन आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांचेकडून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 सुरू झाली आहे. 1 वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथून करण्यात आलं आहे. हे निवेदन केलं आहे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर दत्तात्रय लाड यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत काही स्थानिक निवेदनं हरवलेल्या व्यक्तींविषयी. राजेंद्र रामचंद्र बोराडे, वय 71 वर्ष, जेवणासाठी पैसे आणण्यास जातो असं सांगून राहत्या घरातून ते निघून गेले आहेत. अद्यापपर्यंत घरी आले नाहीत. यांचं वर्णन पुढील प्रमाणे. राजेंद्र रामचंद्र बोराडे, वय 71 वर्ष, चेहरा गोल, दाढी मिशी वाढलेली, डोक्याचे केस काळे पांढरे, चॉकलेटी रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचे जॅकेट त्यांनी घातले, जॅकेटच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट, असं वर्णन असलेली व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण खडक पोलीस स्टेशन पुणे यांना खबर देऊ शकता. यानंतरचं निवेदनही हरवलेल्या व्यक्तीविषयी आहे. नवनाथ अनंता जाधव, वय 55 वर्ष, व्यवसाय नर्सरी. यांचं वर्णन असे, गोरा रंग, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्या

डोळ्याचे केस काळे पांढरे, आडवा भांग पाडलेला, डोक्यावर गांधी टोपी, दात सफेद, मिशी पांढरी जाडसर यांनी पायात चप्पल घातली आहे. यांच्याबरोबर एक छोटा मोबाईल फोन देखील आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण कोथरूड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना खबर देऊ शकता. श्रोतेहो, ही होती काही स्थानिक निवेदनं. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 होतात. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकूया

श्रोते हो, आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. यानंतरच्या प्रसारणात मी संजना जोगळेकर आहे तुमच्या सर्वांसोबत. ऐकू, आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरातलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय उत्तम सिंग यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सरफरोश या चित्रपटातलं आमिर खान अलका याग्निक यांच्या स्वरातलं हे गीत. समीर यांच्या गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: फूल खिलते हैं, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवां होता है। दिल की बातों को होंठों से नहीं कहते हैं, ये फसाना तो निगाहों से बयां होता है।
1: श्रोते हो, आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं। कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूया, तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन।
2: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो। हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूयात, अभिजीत आणि अनुराधा श्रीराम यांच्या स्वरात। अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे समीर यांचं, चित्रपट बीवी नंबर 1।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात करण अर्जुन ह्या चित्रपटातलं इंदीवर यांचं गीत. कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय राजेश रोशन यांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 11 वाजतायत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग जौनपुरी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग जौनपुरी. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. कार्यक्रमात ऐकूयात शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग पहिला. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा पहिला भाग विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: श्रोतो नमस्कार. प्रोमोमध्ये म्हणाल्याप्रमाणे विशेष गीत गंगा या कार्यक्रमात आजपासून एक खळाळणं, एक धबधबणं आणि खूप माहितीचा असा स्रोत असेल असं बोलणं आमचं काही भागांमध्ये होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमी ज्यांच्याविषयी मी सांगतो आहे त्या भरतनाट्यम कथकच्या गुरु आणि अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या मल्टी डायमेन्शनल असं व्यक्तित्व असलेल्या तमन्ना नायरजी माझ्यासोबत. तमन्नाजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार भुजबळ सर. थँक्यू सो मच.
0: थँक्यू एवढ्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आकाशवाणीसाठी पुण्यात आलात आणि इतका वेळ आमच्या विशेष गीतगंगासाठी देत आहात यासाठी आधीच खूप खूप आभार.
1: थँक्यू.
0: खरं तर या कार्यक्रमात जे अनेक जण आले, जवळपास 100 वर लोक या कार्यक्रमात येऊन गेले, पण त्यांची पहिली प्रतिक्रिया स्टुडिओत आल्याबरोबरची आणि एका वेगळ्या जगात आपण प्रवेश करतो आहोत, कुठेतरी खास ठिकाणी पाऊल टाकतो आहोत असं या स्टुडिओत पाऊल टाकता क्षणी त्यांची एक रिॲक्शन असते, तीच रिॲक्शन मी तुमची बघितली, ती नेमकी काय होती?
1: अगदी. मुळात म्हणजे मी जशी गाडीतनं उतरले आणि मी जसं प्रसार भारती आणि ऑल इंडिया रेडिओ हा बोर्ड पाहिल्यावरती जो काही ओव्हरवेलमिंग आनंद मला झाला आहे आणि जेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला इथे बोलायचं आहे, मला खूप आनंद, कारण हे लहानपणापासून आकाशवाणी आपण ऐकत आलो आहे. इतकी छान छान गाण्यांची आपली ओळख आकाशवाणीमुळेच झाली आणि त्यासाठी मी परत एकदा सांगते माझ्या आईला धन्यवाद की तिने लहानपणापासून ही गाणी मला ऐकवली. आणि जसं मी इथे पाऊल टाकल्यावरती एक ती म्हणतात ना एक व्हायब्रेशन असतं की आपल्याला तो आनंद झाला की वाव आपल्याला इथे यायला मिळाले आणि ती संधी मिळाली आहे, त्याचा खूप खूप आनंद वाटतो. त्यामुळे देवाचेही खूप खूप आभार.
0: एक संधी आमच्यासाठी पण असणार आहे की एक मोठा स्पॅन, जसं आईंचा आपण उल्लेख केला आणि त्यांनी गाणी ऐकवली असं सांगितलं. खरं तर गाणी ऐकवण्यातूनच संस्कार घडवणं असा तो काळ होता आणि आजही आहे.
1: अगदी.
0: आणि ते जे संस्कार होते ते केवळ गाण्याचे, संगीताचे, वाद्यांचे, स्वरांचे नव्हते तर एका संपूर्ण संस्कृतीचे होते, एका काळाचे होते. ते सगळे घेऊन तुम्ही पुढे आलात. आता पुन्हा लहानपणाविषयी तुमच्या बोलायचं म्हटलं आणि खूप अगदी पाळण्यापर्यंत जर जायचं म्हटलं तर, आणि दुसरं मी मल्टी डायमेन्शनल असं आपल्याला म्हणालोय, आपण कथकच्या गुरु आहात, आपण भरतनाट्यमच्या गुरु आहात, आपण लोकसंगीताच्या जाणकार आहात तिथेही गुरु आहात, आपण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात, आपण ॲक्ट्रेस आहात, आपण नटुमंगम गाता, आपण हे करता, आपण ते करता, आपण ते करता. आपण सहज असं म्हणतो की पाय जे आहेत, मुलाचे पाय ते पाळण्यात दिसतात. मला सहज आता हे हसण्यावरूनच मला तुम्हाला प्रश्न कळाला असं दिसतंय, असे किती पाय दिसले होते लहानपणी?
1: हे तर माझ्या आईलाच माहिती की किती पाय दिसलेले, पण मला एवढं आठवतंय की आई जेव्हा माझ्या वेळेस गरोदर होती तेव्हा ती तेव्हा सुद्धा नृत्य करायची आणि ती म्हणायची की जेव्हा मी नृत्य करायची किंवा मी जेव्हा या सगळ्या गोष्टी, कारण माझी आईच मल्टी टॅलेंटेड होती मुळात स्वतः, सो त्याच्यामुळे तिला गायन वादन हे सगळ्याची आवड होती, तर ती म्हणायची की जेव्हा मी रियाज करायची तेव्हा तू लाथा मारायचीस.
0: अच्छा.
1: सो म्हणजे तेव्हापासून
0: नृत्य सुरू होतं,
1: नृत्य सुरू होतं आतमध्ये. आणि मग काय आल्यानंतर मग मी जे काय तिने जसं मला शिकवलं घडवलं ते संस्कार माझ्यावर घडवले ते घडत गेले आणि पुढे पुढे. आणि सर मुळात म्हणजे मला ना क्युरियोसिटी खूप होती सगळं शिकण्याची की हे काय असतं, अच्छा बरं नटवंगम काय आहे, मग अच्छा

0: हे टाळ घेऊन असं वाजवलं म्हणजे असं असतं, मग नृत्य म्हणजे आपण असं करतो का? मग नृत्यामध्ये काय काय वेगवेगळे व्हेरिएशन्स असू शकतात किंवा प्रत्येक गोष्टीची मला पहिल्या लहानपणापासून ना क्युरिओसिटी फार आहे, त्यामुळे मी डबिंग सुद्धा करायची ते क्युरिओसिटी म्हणून की कसं आपण कार्टून बघून लिपसिंग करू शकतो, त्याचे इमोशन आपण कसे कॅरी करणार, म्हणजे मग हे डान्ससाठी पण खूप उपयोगी पडलं मला.
1: नाही आता हे ठीक आहे, कळणं ठीक आहे, तुम्ही विचार करणं ठीक आहे, या सगळ्या पण एक पाळण्याच्या थोडंसं तर पुढे आपण पाळण्याच्या बाहेर आलो तर समजेच्याही आधीची एक थोडीशी समज असते
0: बरोबर
1: ग्रास्पिंगची, आणि ती कुठेतरी एक बारीकशी आपल्या आयुष्यात ती कायम असते आणि ती कुठेतरी हे मला कळत नव्हतं पण काहीतरी कळत होतं अशी जी एक घटना असते म्हणा, समज असते म्हणा किंवा काळ असतो तो आठवतोय.
0: तो आठवतोय, मी माझ्या आई बरोबर जेव्हा रियाजासाठी जायची ती तिच्या गुरुजींकडे जेव्हा रियाजाला जायची तर माझी एक कंडिशन होती, मी फार इंटरेस्ट नव्हती घेत खरं तर, तुम्ही जे मल्टी टॅलेंटेड सगळं म्हणताय ही काय मला अशी आवड नव्हती कारण अत्यंत मस्तीखोर अशी मी व्यक्ती आहे लहानपणापासून. सो आईने माझ्यावरती अपेक्षा सोडून दिली, नाव माझं तमन्ना ठेवलं खरं तिने, इच्छा ती माझी पूर्ण इच्छा ती पूर्ण करेल. सो तिच्याबरोबर जेव्हा मी रियाजाला जायची ना सर, तेव्हा ती तिच्या गुरुजींकडे जेव्हा प्रॅक्टिस करायची, माझी कंडिशन अशी होती की माटुंग्याला डोसा आणि इडली खूप छान मिळायची, तर मी ती खाण्यासाठी म्हणून त्या अटीसाठी म्हणून मी आईसोबत जायची. पण ती अट आज मला किती फायद्याची हे कळते, कारण जेव्हा मी आईचा रियाज पाहायची ना तेव्हा ते गुरुजी तिचे काही काही बारकावे किंवा काही काही गोष्टी सांगायचे, आणि काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपल्याला पटकन भावतात की अच्छा हे गुरुजी असं म्हणतात बरं, हे एखादं साऊथ इंडियन गाणं अशा पद्धतीने गातात, हे असं वेगळं गातात, आणि ते कसं होतं मुळात साऊथचं एक कल्चर असतं. सो ते एक वातावरण जेव्हा मी बघायची ना, सकाळी सकाळी धूप लावलेला, ती अगरबत्ती, ते दिवा पूजन, हे सगळं बघून ना खूप असं एक छान वाटायचं. अर्थात तेव्हा अक्कल काहीच नव्हती, कळायचं काहीच नाही, पण ते बघून खूप छान वाटायचं. आणि जेव्हा गुरुजी ते असं काठी घेऊन वाजवायचे, आईची प्रॅक्टिस घ्यायची, मग तेव्हा कुठेतरी वाटायचं की अच्छा हे असं वाचतं, मग अशी माझी आई पाय मारते, मग असं तर ते हळूहळू ती क्युरिओसिटी जी म्हणतो ना ती डेव्हलप व्हायला लागली माझी.
1: बरोबर, पण त्यावेळेस ती काठीच वाटत असते, पण त्यानंतर कळलं असेल या काठीचंही काहीतरी नाव आहे, हे वाद्य आहे.
0: अगदी, त्याला टट्टकळी म्हणतात, त्याला टट्टकळी म्हणतात, आणि जे टाळम असं त्याला नटवांगम आम्ही म्हणतो, टाळम म्हणतो म्हणजे त्याला, आणि जे करतो ते नटवांगम आणि जो करणारा तो नटवणार.
1: एवढे त्यातले म्हटलं बारकावे भाषेचेही या निमित्ताने आपल्याला कळत जातात. इथं अनेक ठिकाणी आपण आईला धन्यवाद दिले, मला वाटतं त्या इडली आणि डोस्याला पण दिले पाहिजे की त्यासाठी तुम्ही तिथे जात होता आणि एक पहिला संस्कार तिथे त्या निमित्ताने घडला, तर त्या इडली वडा आणि डोश्यासाठी आणि त्या विकणाऱ्यासाठी त्या चवीसाठी खूप खूप धन्यवाद देत.
0: तो ठरलेला अन्नच असायचं बरं का, त्याच्याकडनं नाही
1: म्हणूनच म्हणालो. बर, या सगळ्यांमध्ये आपल्याला गाणी पण पेरायची.
0: बरोबर आहे,
1: तर या मोडवर, या अगदीच पहिल्या मोडवर म्हणता येईल, कुठलं गाणं त्यावेळेस आठवतं म्हणा किंवा काही त्याला जोडलेली आठवण एखादी?
0: आठवण म्हणजे लहानपणी मी नेहमी ऐकायची जे आई माझं गाणं पहिलं, म्हणजे ती स्वतः शिकलेली जे गाणं आहे ते मी सतत तिच्या तोंडून ऐकत आले. ढुंडो ढुंडो रे साजना मोरे कानका बाला, आणि ती इतका सुंदर अभिनय करायची, कारण ती हे तिच्या मला वाटतं 15-16 वर्षी जेव्हा ती होती तेव्हा ती हे गाणं पहिलं शिकलेली आहे.
1: अच्छा,
0: तर त्यामुळे तिला आणि वैजंतीमाला आणि त्या इतकं त्या आवडायच्या की ती खूप म्हणजे त्यांची फॅन होती. आणि तिच्या गुरुजींनी जेव्हा ती तिने पहिलं तिचं फिल्मी नृत्यापासून सुरू झालं तर तिच्या गुरुंनी तिला हे गाणं पहिलं शिकवलं होतं आणि ती नेहमी मला ते करून दाखवायची आणि मी तिचा नेहमी तो अभिनय त्याच्यावर बघत आले आणि तिचं ते अत्यंत आवडीचं गाणं होतं. तर मला वाटतं आपण ढुंडो ढुंडो रे साजनानी
1: नक्की नक्की, पण हे बघा या कार्यक्रमासाठी ढूंढणं असेल किंवा कोणी या कार्यक्रमात यावं आणि काय बोलावं किंवा काय अपेक्षित आहे अशी आमची पण एक नजर असते.
0: बरोबर आहे.
1: आपलं हे ध्वनिमुद्रण सुरू होण्याच्या आधी माझ्या कलिग विद्यागौरी आल्या होत्या आणि त्या तुम्हाला काय म्हणाले, कुठली गाणी निवडा?
0: डान्स रिलेटेड गाणी
1: आणि हिरोईन सुद्धा ते बोलून गेले आणि बघा योगावरून पहिलं गाणं तुम्ही तेच निवडलं.
0: तेच निवडलंय,
1: म्हणजे हा सगळा जो पसारा इथला तो कसा एकच दिशेने जातो, एकच विचार करतो, हे मला फक्त इथं सांगायचं होतं.
0: अगदी अगदी,
1: तर चला तो विचार पुढे घेऊन जाऊ.
0: येस,
1: तुमचं गाणं ऐकू
0: नक्की.
1: पहिलं गाणं
0: येस.

0: तर पहिला जो तो गंध आहे कलेचा, तो जरी इडली आणि डोश्याच्या मार्गाने गेला असला आणि मस्ती आपल्याला जायला मिळतं, आईकडे जायला
1: बरोबर
0: मिळतंय,
1: बरोबर
0: आईसोबत जायला मिळतं, तिथे जाऊन आणखी काही तुमच्या त्यावेळेसच्या काही आवडीच्या गोष्टी असतील,
1: बरोबर
0: पण त्यातून जे झिरपत गेलं त्यात पहिला कुठला? आता जसं आपण मल्टी टॅलेंटेड म्हणतो, वेगवेगळ्या कलेत आपण पारंगत आहात, पहिली कला आपल्यात आहे असं तुम्हाला आणि आईनं कधी वाटलं आणि कुठली?
1: अगदी पहिली कला माझ्यात ही आहे ती म्हणजे नकला करायची कला.
0: अच्छा,
1: लहानपणापासून मला
0: ही मी
1: असं
0: सांगितलं नव्हती खरं.
1: नाही, मला खूप आवड होती एखाद्याची नक्कल करायची.
0: बर.
1: कोणालाही मी पाहिलं एखाद्या कार्यक्रमात, लग्न म्हणजे लग्नात किंवा कशा ते लहानपणापासून, तर मी त्याची पटकन नक्कल करून उचलायची. अर्थात आईला मजा आधी वाटायची, म्हणजे खूप कौतुक करायची, पण नंतर मारायची तितकंच बसायचं की तुला कळतंय का आपण असं कोणाची नक्कल करू नये. पण
0: आणि
1: मी हुबेहूब, म्हणजे मला ती खूप आवड होती,
0: वा
1: सो
0: वा
1: पहिले नक्कल करणे हा प्रकार मी सुरू केला. सो मी त्याच्यातून मग छोटे छोटे असे ऍक्ट्स काही असायचे ना कुठे, तर मी ते करायची प्रेझेंट. असे
0: अच्छा,
1: एक आपण म्हणतो ना मोनो ऍक्ट किंवा काय, तर
0: हो,
1: मी असे ते छोटे छोटे कधीतरी शाळेमध्ये वगैरे प्रेझेंट करायची,
0: बर,
1: तर ते व्हायचं कौतुक. मग आई मला काही काही असे पॅच बसवून द्यायची, की
0: हा,
1: एखाद्या कोळणीचा म्हणा किंवा एखाद्या मासेवालीचा म्हणा, तर असं. पण तरी पण मला ना ते बसवलेले ऍक्ट नाही, मला एखादं कोणी काय करतोय आणि तू जरा वियर्ड असेल ना, ते मी पटकन उचलायची.
0: अर्थात विक्रीसाठी
1: हा,
0: नक्कल करण्यासाठी ती एक गोष्ट
1: ती
0: आवश्यक
1: माझी
0: असते.
1: जास्त कल होतं म्हणजे त्याच्याकडे, आणि म्हणूनच कदाचित त्याच्यामुळेच मी ऍक्टिंगमध्ये पुढे गेले.
0: अगदी अगदी.
1: हां, पण मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग डान्सकडे मी हळू वळले. ते कधी माहिती आहे का, साधारण एक अगदी सांगते मी, डान्सकडे मला वाटतं 10-11 वर्षाची असेन तेव्हा, मला शाळेमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन होती तेव्हा मला आईने उतरवलं होतं कॉम्पिटिशन. अगदी 4 वर्षाची असताना पण मी कॉम्पिटिशन केले,
0: बरोबर.
1: पण तेव्हा अगदी डोकं खाजवून नाचलेली आहे मी. म्हणजे
0: अच्छा.
1: कळत नव्हतं मला काही, पण के करून खूप छान आले,
0: खूप
1: स्माईल
0: छान,
1: वगैरे
0: खूप
1: करून
0: छान.
1: छान आले असं.
0: नृत्याकडे आपण वळूच या,
1: हां,
0: पण आधी आधी तर आपण म्हणाल त्याप्रमाणे की
1: ऍक्टिंग.
0: नक्कल केल्यामुळे तुम्हाला मार बसायचा, नंतर स्किट बसवण्यापर्यंत आईचा विश्वास तुमच्यावर बसला.
1: हो,
0: एखादं आठवतं शाळेत एखादं स्किट आईने बसवलेलं किंवा तुम्ही स्वतः असं काही केलेलं, कुणाची
1: शाळेत
0: नक्कल
1: एखाद बापरे
0: किंवा लग्नात
1: खूपच.
0: वगैरे कुणासमोर केला आणि
1: अरे
0: आईचा मार मिळाला?
1: देवा.

0: तसे आपण म्हणतो ना गावाकडची भाषा असते तर ते असं बोलायचं. तर ती आमची एक भाजीवाली नेहमी आईला ना म्हणजे कधी नाही गेली तर ती आईला काय ग तुझी पोरगी आली नाही का, का नाही तिला घेऊन आली, यायच ना तिला घेऊन, कधीच आम्ही तुला सांगत असतो, नेहमी तिला नेहमी तिला, अशाच आवाजात बोलायची. कदाचित तेव्हा माझा आवाज लागला असेल पण ती नेहमी माहीत ती नेहमी असं बघा मी घरी जाऊन आईला म्हणायची काय ग तुझ्या विचारलं नाही का भाजीवालीने आली नाही का तुझी पोरगी.
1: काय भाजीवाली काय विचारायची पण काय करायचं तुम्ही असं जाऊन तिकडे.
0: तिला मी फार आवडायची, फार आवडायची आणि मला अगदी आवडीची भाजी ती सत्ताहून आईला अगदी प्रेमाने द्यायची. आणि मला बटाटा लहानपणापासून बटाट्याची भाजी प्रचंड आवडते, अजूनही मला बटाटा खूप आवडतो. तर ती अगदी म्हणजे भाज्या दिल्या तरी त्या बाजूच्या बटाट्यावाल्याकडनं दोन बटाटे आणून मला द्यायची, इतकं तिचं माझ्यावर प्रेम होतं. आणि तशीच एक मासेवाली होती जी अगदी मला बघितलं की एक्स्ट्रा मासे मिळायचे. हा तर मग तेव्हापासून माझे बाबा म्हणाले नाही हिला घेऊन जाऊ दोन मासे एक्स्ट्रा मिळतात.
1: हे सगळं तुम्ही मुंबईतलं वातावरण सांगता.
0: मुंबईतलं वातावरण सांगते.
1: साधारण कुठलं?
0: ठाणे. ठाण्याचं शाळा माझं शिक्षण जिकडे झालं ठाण्यामध्ये शाळेत आणि भाजी मार्केट तिकडच. ठाण्याचा जन्म आहे माझा पूर्ण.
1: मुंबईच्या प्रत्येक बाजाराचं आपलं स्वतःच एक वैशिष्ट्य.
0: येस येस येस येस.
1: प्रत्येक मासळी बाजाराचं, भाजी बाजाराचं, फुल बाजाराचं, कुठलाही बाजार घ्या त्याचं स्वतःच आपला एक इतिहास आहे, एक वैशिष्ट्य आहे. म्हणून विचारलं. एक गाणं या मोडवर.
0: या मोडवरती एक गाणं. बरं, मला आठवतं मग एक लावणी मला आईने शिकवली होती लहानपणी, झाल्या तिन्ही सांजा. तर ती सांगायची मला की कसं आपण दाखवतो, कसं म्हणतो. सो आपण ते गाणं घेऊया.
1: नक्की.
0: झाल्या तिन्ही सांजा जी लावणी आहे.
1: नक्की.

0: डान्सचं शिक्षण म्हणजे पहिलं तर आईनंच दिलं तुम्हाला. आईचं नाव एकदा पूर्ण मुर्डेश्वरजी ना,
1: पूनम मुर्डेश्वर, पूनमताई म्हणून ओळखायचे.
0: होय होय. तर पहिले धडे या गाण्याच्या निमित्तानं तुम्हाला मिळेल. नेमकं पहिला धडा काय होता, काय तुम्हाला करायला सांगितलं होतं आईने?
1: पहिला धडा गाण्याचा म्हणजे पहिले तर मला आईने सांगितलं की नृत्य म्हटलं की आपण एक चांगला कलाकार घडताना आपल्या पूर्ण आचरण चांगलं असायला पाहिजे, मुळात पहिलं वागणं चांगलं असायला पाहिजे, आणि जे आपले गुरु सांगतोय ते पहिले ऐकलं पाहिजे. पहिले हे नीट ठेवले पाहिजे तुमचे कान. हे जर तुम्ही नीट ठेवलं तर तुम्ही आयुष्यात चांगले कलाकार घडू शकता. नेहमी ऐकत राहिलं पाहिजे आणि कधीही गुरु असं नाही, आपण अजूनही शिक्षक आहोत हे नेहमी राहिलं पाहिजे तुमच्यामध्ये. कधी ती गमेंट नाही चढली पाहिजे, ते शिष्या म्हणून तुम्ही नेहमी राहिलं पाहिजे. कधी असं तुम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याची घमंड नाही तुम्हाला आली पाहिजे. सो असं नेहमी म्हणायचे. आणि मला आठवते लहानपणी मला पहिला धडा जो आईने शिकवला गाण्याचा, ते गाणं होतं राधा ना बोले. की ते इतकं गोड गाणं होतं की कसं कृष्ण कृष्णावर राधा चिडली आहे आणि ती कसं व्यक्त करून दाखवतीये, तर ती सांगते की राधा ना बोले ना बोले ना भुंगटके पटना खोले रे वरण, कृष्णाने तिला छेडले म्हणून ती म्हणते की नाही. मग ते तो अभिनय कसा आला पाहिजे, तर मला अजून आठवते की तेव्हा करणारा अभिनय की आपल्याला कसं कळत नव्हतं, आणि आता त्या अभिनयात किती व्हेरिएशन डेव्हलप होतात हळूहळू जेव्हा आपल्याला कळायला लागतं.
0: बरोबर, म्हणजे अनुभूती ही महत्वाची आहे,
1: खूप महत्वाची.
0: अनुभूती ही
1: अत्यंत
0: महत्वाची, स्वतः त्यातनं जाणं अगदी तरच ते तुम्हाला बाहेर काढतात जोपर्यंत आत येत नाही.
1: अगदी,
0: आत येणं ही खूप मोठी प्रोसेस नक्कीच आहे. तर ते गाणं आपण ऐकूया.
1: येस सर.

0: श्रोतो, नटखट कृष्ण आणि राधा यांची ही घोंगडची खटपट यथा अवकाश संपेलही, पण आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपली आहे. तमन्ना नायर यांच्या आवडीची आणखीही गाणी आहेत, गप्पाही आहेत, आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. तर श्रोतो हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा पहिला भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन गेले रावण.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ। वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्याची बावन्नी डॉक्टर रजनी अपसिंगेकर संगीतोपचारक अभ्यासक यांचं भाषण संगीतम करोती कल्याणम आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा ह्या अंतर्गत भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला। कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ।

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवात करूया स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमानं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे बॉडी शेमिंग एक शांत हिंसा. सौंदर्य आतलं की बाहेरचं. मैत्रिणींनो आजकाल ब्युटी म्हणजे काय कल्पना आहेत बरं? एक छोटासा प्रश्न येतो माझ्या मनात की आपण खरंच सुंदर दिसायचा प्रयत्न करतोय की आपण स्वतःला स्वीकारायला घाबरतोय? ब्युटी हे शास्त्र आहे की समाज आहे? वैज्ञानिकदृष्ट्या ब्युटी किंवा सौंदर्य ही केवळ त्वचा नाही आहे. त्वचेचा विचार करायचा झाला तर स्किन हेल्थ म्हणजे आपल्या त्वचेचं पोषण आणि हायड्रेशन. केसांचं सौंदर्य म्हणजे प्रोटीन आणि हॉर्मोन. आणि आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणजे पुरेशी विश्रांती किंवा झोप आणि मानसिकदृष्ट्या शांतता. म्हणजेच ग्लो क्रीममधून आपल्याला कुठलंही स्किन, केस आणि इतर त्वचेचं सौंदर्य मिळू शकतं का? नक्कीच नाही. पण चांगल्या आरोग्यातनं मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. पण मग आपल्याला समाज नेमकं काय सांगतो? थोडं गोरं व्हा, थोडं बारीक व्हा, थोडं प्रेझेंटेबल व्हा. तुम्ही कशाही दिसलात ना की काही माणसं असतात की जी आपल्यावरती एक नकारात्मक टीकाही करतच असतात. आणि मग काय करतो आपण मैत्रिणींनो? आपण स्वतःला बदलतो ते इतरांनी आपल्याला चांगलं मिळण्यासाठी किंवा इतरांना आवडण्यासाठी. म्हणूनच मैत्रिणींनो मला वाटतं की बॉडी शेमिंग ही एक प्रकारची मूक अत्याचाराचीच गोष्ट असते. अगं किती जाड झालीस, इतकी का गं बारीक दिसतीयेस, लग्न कसं होणार तुझं, ही वाक्य ऐकायला किंवा बोलायला खूप हलकी वाटतात पण त्यांचे परिणाम मात्र खूप भारी असू शकतात. विज्ञानानी आणि संशोधनानी सांगितलं आहे की बॉडी शेमिंग ह्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीमध्ये ॲंग्झायटी, डिप्रेशन, स्वतःचा स्वाभिमान कमी होणं आणि याशिवाय खाण्यापिण्याच्या अनेक प्रकारच्या विकारांमध्ये त्याची परिणती होऊ शकते. म्हणूनच बॉडी शेमिंग हे असे केवळ शब्द नाही आहेत तर त्या मानसिक जखमा आहेत. एक छोटासा प्रसंग माझ्या उपडीतला सांगते. एक 7-8 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती आणि तक्रार काय, मला ना वजन कमी करायचं आहे. मी तिला विचारलं का बरं, लोकांना माझं वजन जास्ती वाटतंय. आता मला सांगा की 7 वर्षाच्या मुलीला आपलं वजन जास्ती आहे हा कन्सेप्ट तरी मनामध्ये असू शकतो का? कुठे गेली तिची निरागसता, मानसिकता? हा आजार ना एकूणच मैत्रिणींनो शरीराचा नाही आहे तर तो समाजाचा आहे. मुद्दामून एक डॉक्टर म्हणून, एक स्त्री आरोग्यतज्ज्ञ म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक शरीर हे वेगवेगळं असतं. आपली प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी असते. विचार करा, सगळेजण जर सारखेच दिसले तर ते कसं वाटेल? आणि म्हणूनच निसर्गाने आपल्या प्रत्येकीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. आपलं जेनेटिक वेगळं आहे, आपल्या शरीरातले हॉर्मोन्स वेगळे आहेत, आपली प्रत्येकीची दिनचर्यासुद्धा वेगळी आहे, सगळंच वेगळं आहे. आणि म्हणूनच तो वेगळेपणा हेच आपलं सौंदर्य आहे. यामध्ये सगळ्यात मोठा रोग जो आहे ना तो तुलनेचा आहे किंवा कंपॅरिझनचा आहे. आणि म्हणूनच सौंदर्य त्याची व्याख्या आज आपल्याला नव्यानी करायला हवी आहे. सौंदर्य म्हणजे निरोगी त्वचा, सौंदर्य म्हणजे शांत आणि बॅलन्स असं मन, आणि सौंदर्य म्हणजे कॉन्फिडंट स्माईल, आपला आत्मविश्वास. ब्युटी इज नॉट अबाउट बीइंग परफेक्ट, इट इज अबाउट बीइंग पीसफुल अँड ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. मैत्रिणींनो तुम्ही जेव्हा स्वतःला कमी समजता ना तेव्हा तुमचं शरीर नाही पण तुमचा आत्मा

0: आत्मविश्वास कमी होतो. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, तुम्ही एक व्यक्तिमत्व आहात. तुमचं शरीर हे आधी तुमचं पहिलं घर आहे. त्याच्यावर टीका करू नका, पण काळजी नक्की घ्या. आरसा तुमचं रूप दाखवतो, पण तुमचा आत्मविश्वास नाही. आणि म्हणून स्वतःशी मैत्री करा. आणि म्हणून बॉडी शेमिंग थांबवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. तुम्ही परफेक्ट नाही, पण तुम्ही परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमात. सख्यांनो, संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हजारो शब्द वापरून अनेक तास बोलून जे सांगता येत नाही ते केवळ 3 मिनिटाच्या गाण्यात आपल्याला व्यक्त करता येतं. आपल्या भावना या हृदयीच्या त्या हृदयी पोचवता येतात, अशी आहे संगीताची जादू. या संगीताचा आपल्या तणामनावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांच्याकडून. डॉक्टर रजनी अपसिंगेकर या प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार आणि समुपदेशक आहेत. त्या संगीत अभ्यासक आहेत. त्यांनी संगीत या विषयात सतारवादनात MA ही पदवी प्राप्त केली आहे. संगीतोपचार सर्टिफिकेट कोर्सही केलेला आहे. MA आणि PhD या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. SNDT मुंबई दूरस्थ शिक्षण विभागात 10 वर्ष तर इंदिरा कॉलेज पुणे इथं 15 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या त्या कलाकार आहेत आणि अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सदर लेखन केलेलं आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्याचा मागोवा या त्रिखंडात्मक ग्रंथ प्रकल्पात त्यांचा लेखन सहभाग होता. विश्वकोशाचे महाराष्ट्र कन्याकोश प्रकल्पात संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 4 चौघी 1 दृष्टिकोन या लोकवाङ्मय गृह प्रकाशनने प्रकाशित केलेल्या समीक्षात्मक पुस्तकाला नाह आपटे पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य, संगीत, अध्यात्म, नाटक अशा अनेक विषयांवरती त्या व्याख्यानं देत असतात. तर ऐकूया डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांचं भाषण, संगीतम करोती कल्याणम.
3: नमस्कार. संगीतम करोती कल्याणम. संगीतम करोती कल्याणम हे कसं काय ते जर का कळलं तर जगणं आपसुकच गाणं होऊन जाईल यावर माझा तर विश्वास आहे. अहो, संगीताशी मैत्री केली, प्रेम केलं, संगीत जाणीवपूर्वक मनापासून ऐकलं तर आपल्या जगण्याला आवश्यक असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात सहज उपलब्ध होत आहेत हे तुम्हाला कळेल आणि ताण राहणार नाही. मन संगीतात तल्लीन झालं की कोणतेही चुकीचे विचार मनात येणार नाहीत आणि तल्लीनता वाढेल, सकारात्मकता वाढत जाते हे मात्र नक्कीच. म्हणून तर मी म्हणते की संगीतम करोति कल्याणम. हा विषय तुमच्यासमोर मांडताना, उलगडताना खूप आनंद होतोय. कारण विषयाचा संदर्भ जगण्याशी आहे का गाण्याशी, नक्की काय असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पण हे दोन्ही शब्द परस्परांशी संवादी आहेत. गाणं म्हणजे जगणं आणि जगणं हेच गाणं. हा मेळ कसा आहे तेच मी विस्ताराने तुमच्यासमोर मांडतेय. हा विषय खरं तर कालातीत आहे. वर्तुळाला जशी सुरुवात आणि शेवट असा नसतोच, नाही का? तसेच या विषयाचं आहे. त्याला सुरुवात व शेवट असं काहीच नाही. आपण आपलं जगणं कळत नकळत गाणं करत असतो. गाण्यात असलेल्या स्वराविष्कार, भाव आविष्कार, त्यात रमवून जाणं, समेवर येणं, थांबणं, तालाशी जोडून घेणं, हे सारं काही आपण करतच असतो की नाही? विविध राग रागिणीतून, गीतांमधून जगण्याची मैफिल अधिकाधिक समृद्ध, बहारदार आणि परिणामकारक करत असतो. श्रोत्यांची वाहवा घेत भैरवीला आळवत असतो. हे प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात घडत असतं. जगण्याला जर मैफिल म्हटलं तर तर आपली अशी मैफिल करण्यासाठी आपण नक्कीच मेहनत घेतो. पण हेच जर का जगण्याला रडगाणं म्हटलं तर ते त्याच प्रकारचं होऊन जातं. गाणं का रडगाणं, आपणच आपले जगणे तपासून पाहणं गरजेचं आहे. आयुष्य म्हणजे सरळ रेषा नाही. ECG वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं, डॉक्टर सांगतात की नाही? तसंही ज्याच्या आयुष्यात चढउतार आलेच नाहीत असा कोणीच आपल्याला सापडणार नाही.

आणि कुणी असेल तर तो परिपूर्ण जगला असंही मला वाटत नाही. माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या असा प्रश्न विचारला असता आपण चटकन म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. पण खरंच हे सगळं मिळालं तर तो सुखी झाला असं होतं का हो? कारण यासोबत शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्याची गरज असते. त्यासाठी ना काही अनुषंगिक गोष्टींशी मैत्री करणं आवश्यक असतं. आता या अनुषंगिक गोष्टी म्हणजे काय? तर मनाला आनंदित देणाऱ्या गोष्टी. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येकालाच वेगवेगळ्या आवडी आणि निवडी असतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, आनंद शोधण्याच्या पद्धती वेगळ्या, ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या तर असतातच. मात्र जेव्हा ज्याला जे आवडतं ते करायला मिळत नाही आणि काय हवं आहे, काय आवडतं आहे तेही कळत नाही, तेव्हा मात्र ती व्यक्ती उदास होते. अगदी पंचपक्वानांचं ताट समोर ठेवलं तरी त्याला जेवावंसं वाटत नाही, त्याचं मनच लागत नाही. काहीतरी शोधतं, काहीतरी अस्वस्थ करीत असतं, चित्त विचलित होतं, परिणामी शरीर आणि मन अस्वस्थ होऊन जातं. वैद्यकशास्त्रात रोगाचं मूळ शोधण्यासाठी मनस्वास्थ्य विचारात घेतलं जातं. मन म्हणजे चित्त. चित्त विचलित झालं की मनस्वास्थ्य बिघडतं आणि मानसिक व्याधीतून शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळतं. जगण्याला अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण आपला स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधलं पाहिजे. चित्ताला आनंद देणाऱ्या गोष्टीत आयुर्वेदशास्त्रानं संगीताचा विचार केला आहे. संगीतामुळे आवश्यक गोष्टींच्या उपभोगात उत्तम वातावरण निर्माण होत असतं. ही वातावरण निर्मिती महत्त्वाची असते की ज्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. पंडित तानसेनच्या काळात संगीत कला ही परमोच्च पदावर पोहोचली होती. राजदरबारी गायक पंडित तानसेन ज्योतिषविद्यासुद्धा जाणकार होते. ते प्रश्नकुंडली डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समयानुसार रागाची निवड करत. त्यांच्या गाण्यात आर्तता होती, निसर्गाशी तद्रूपता होती, तसंच मनाची व्याकुळता. त्यामुळे त्यांचं गाणं हे परिणाम साधत असे. अगदी दीपक राग गायल्याने दिवे लागले, मल्हार राग गायल्याने पाऊस पडला, या गोष्टी तर आपल्याला माहीत आहेत. त्या खोट्या नाहीत, त्यातही तथ्य आहे. वैद्यकशास्त्रात गौतमेय तंत्रात म्हटलं आहे की व्यापी निर्ध्योम रूपा स्यूरनंता स्वरशक्तया, म्हणजेच स्वरांच्या शक्ती अगाध आहेत, त्या आकाशाप्रमाणे सर्वव्याप्त आहेत. म्हणजेच स्वरांची शक्ती अगाध आहे अशा या स्वरातील शक्तींच्याद्वारे स्वस्थता मिळवणं, वेदना यातना दूर करणं हे अगदी शक्य आहे. आपल्यातील प्राणशक्ती, मनशक्ती, दिव्यशक्ती वाढवणं हा फार प्राचीन काळापासून चालत असलेला प्रपंच संगीतामुळे साध्य होत आहे. अथांग सागर, निळभोर आकाश, टवटवीत झाडं, फुलं, मनाला भारावून टाकणारी एखादी चित्रकृती, एखादी लहानशी सिरियल, सरगम एखादी, तानपुऱ्याचा पंचम, मायेचा स्पर्श, प्रेमाचा शब्द, अशा सुखकर गोष्टी जर का जाणीवपूर्वक अनुभवल्या तर जगणं नक्कीच गाणं होऊन जाईल. आपल्या अवतीभवतीची जी चराचर सृष्टी आहे त्यात लय व्यापून आहे. आपलं शरीर आणि सभोवतालची वातावरणातली लय ही परस्परांशी संवाद साधत असते. ही लय शरीरात आणि शरीराबाहेरही असल्यामुळे त्यांच्यातील समतोल ढळला तर आपल्या शरीराचं स्वास्थ्य बिघडतं. आपल्याला माहितीच आहे, सृष्टीतील प्रत्येक घटकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची शक्ती असते, तशीच ती आपल्या शरीरातही असते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील पेशींची कंपनसंख्या वेगवेगळी असली तरी आपले प्रत्येकाचे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं. आपल्या शरीरात रक्त, मांस, हाडे, पाणी या सगळ्यांमधून साऊंड वेव्ज म्हणजेच ध्वनीलहरी फिरत असतात. प्राचीन काळी औषधांचा शोध लागला नव्हता तेव्हा रोग निवारणासाठी मांत्रिक मंत्रांचा उपयोग करत असत. तेव्हा स्पष्ट उच्चारलेल्या मंत्राने त्यातील ध्वनीलहरी

त्यांचा शरीरातील ध्वनिलहरींवर परिणाम होऊन रोगनिवारणास मदत होत असे. मंत्राची शक्ती अगाध आहे, म्हणूनच मंत्रातील शब्दसमूहाचे उच्चारण, त्याचा अर्थ आणि अंतर्मनातून केलेली नाडी परीक्षा ही यशस्वी होत गेली. मनगटाजवळच्या नाडीस्पर्शातून एका शरीरातील स्पंदनाचा दुसऱ्या शरीरावर परिणाम साधण्याची किमया त्या मंत्रोच्चारात असे. मंत्र श्रवण केल्यावर आपण भारावल्यासारखे होतो. या स्थितीतील एक तल्लीनता लक्षात येण्यासाठी मंत्रमुग्ध होणं हा शब्द कदाचित प्रचलित झाला असावा, इतका त्या शब्दाचा उच्चाराचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. मंत्रामध्ये बीजाक्षर असतं आणि अनुस्वार असतो. या अनुस्वारात अधिक कंपन निर्माण करण्याची क्षमता असते. शब्दांना अनुस्वार खूप ताकद देऊन जातो, म्हणजे शब्दोच्चारण शक्ती प्रभावी होते आणि मंत्रोच्चार परिणाम हा आपल्यावर होत असतो. जपानचे एक संशोधक मासारू इमोटो यांनी अनेक वर्ष पाण्याचा अभ्यास केला. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की माणसाच्या विचारांना, संगीतातील स्वरांना, बोललेल्या प्रत्येक शब्दांना, मंत्राला प्रतिसाद देण्याच्या बाबतीत पाणी हे एखाद्या जिवंत अस्तित्वासारखं वागत असतं, तेव्हा ते म्हणतात की मानवी शरीरात कंपनाला, ऊर्जेला, विचारांना, तसंच संगीतातील सुरांना पाणी हे प्रतिसाद देत असतं. जीवनशक्तीच्या वहनाचं माध्यमच पाणी आहे. आपल्या लक्षात आलं तर स्वरांचा परिणाम शरीरावर कसा होऊ शकतो ते याचं उत्तर मिळणं शक्य आहे. शास्त्रज्ञ मासारू इमोटो ठामपणे सांगतात की आपला मेंदू 90% पाण्याचा बनलेला असतो, तेव्हा आपण देत असलेला प्रतिसाद हा पेशी समूहाकडून जसा असतो तसा तो या पाण्याच्या वहनामुळेही मिळत असतो. असेही सांगितलं जातं की कोणताही आजार होणं म्हणजेच शरीराने पाण्यासाठी दिलेली हाकच असते. शरीरातील पाण्याचे जीवन ऊर्जेमध्ये सातत्याने रूपांतर होत असतं, त्यासाठी संगीताचा उपयोग अधिक परिणामकारकतेने होत असतो. शरीरातील सांध्यांना होणारा पाण्याचा कमी पुरवठा हे संधिवाताचं कारण असतं. कान, नाक, डोळे, त्वचा या बाबतीतही या अवयवातील पाण्याचे प्रमाण कमी झालं की आजार संभवतो. आपल्या शरीरात 70-75% पाणी असतं, त्याचप्रमाणे आपल्या रक्तातही जवळजवळ 90% पाणी असतं. हे पाणी टिकवण्यासाठी, त्यातून ऊर्जा निर्माण होण्यासाठी संगीताचा उपयोग होतो हे वैज्ञानिकांचं संशोधन आहे. माझे गुरु डॉक्टर सुनील काळे सांगतात की पाण्यामध्ये माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असते, हे अनेक प्रयोगातून सिद्ध झालं आहे. तसंच एखादी गोष्ट ज्यावेळी घडते त्याच क्षणी त्याच्याशी निगडीत माहिती दुसरीकडे संक्षेपित करण्याची देखील क्षमता पाण्यात असते आणि यालाच डेटा ट्रान्सफर इन रिअल टाईम असं म्हणतात. भौतिकशास्त्राचा मूलभूत नियमच आहे की प्रत्येक तरंगलहरी स्वतःबरोबर माहिती आणि त्या माहितीमुळे येणारी ताकद घेऊन प्रवास करत असते. जेव्हा आपण पाण्यातून ध्वनिकंपन सोडतो तेव्हा त्या तरंगलहरींमध्ये असलेली माहिती म्हणजे शब्द आणि सूर, त्या शब्दांचा जो अर्थ अभिप्रेत आहे तो आणि त्यातला भाव, त्याची जेव्हा ताकद असते ती प्राप्त होते. संगीताविष्कारात ज्या ज्या घटना घडतात त्यामागे ध्वनिशास्त्राचं महत्त्व असतं. पायथागोरसनेही विचार मांडलाय की वायूच्या गतीमुळे ध्वनी निर्मिती आणि विचार व्यक्त होतो, तर न्यूटनने सांगितलंय की वायूच्या कणातील कंपन म्हणजे ध्वनी नाही तर कंपित पावलेल्या वस्तूतून निघणारे तरंग वायूच्या कणांना गती देतात आणि त्याने ध्वनीचं वहन होतं. सर्व जगातील जागतिक संगीतात 12 स्वर हे मूळ घटक आहेत. सूक्ष्म अशा 22 श्रुतींमधून ध्वनी आणि त्या ध्वनींमधून स्वर ही संकल्पना उदयाला आली आहे. आपले कुटुंब, आपण निरोगी आनंदी राहण्यासाठी आपली जीवनशैली
संगीताशी बांधून

0: सुसंबद्ध केली तर जगणं गाणंच होईल नाही का? म्हणूनच तर मी म्हणते आहे, संगीतम करोति कल्याणम. आयुर्वेदात, योगशास्त्रात शरीरातील सप्तचक्र यांचा अभ्यास झाला आहे, तसंच संगीत चिकित्सेतही सप्तचक्र मांडली आहेत. संगीत चिकित्सेमध्ये प्रत्येक चक्राला एक एक स्वर असा जोडलेला आहे. सा रे ग म प ध नी हे सातही स्वर प्रत्येक चक्राला जोडले आहेत. जेव्हा आपण संगीत ऐकत असतो तेव्हा या चक्राशी निगडीत असलेले स्वर हे पेशींना आकुंचन प्रसरणाचं सामर्थ्य देत असतात. त्या ठिकाणी हिलिंग होत असतं, त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे प्रसन्नता वाढते आणि त्या चक्राशी निगडीत असलेल्या अवयवांचा आजार नाहीसा होण्यास मदत होते. ऐकलत का? संगीतामुळे आजार नाहीसा होण्यास मदत होते, कारण रक्तपुरवठा नीट राहतो, रक्तवाहिन्या उल्हासित होतात. कोणतंही गाणं, कोणताही राग किंवा एखादे वाद्य जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा ते जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे. ते स्वर मनात शरीरात झिरपत जातात, अंतःस्रावी ग्रंथींवर, प्रत्येक पेशी पेशींवर त्याचा परिणाम होत जातो आणि त्यामुळे समाधान, शांतता आणि उत्साह निर्माण होतो. सकारात्मक भावना झाल्यामुळे आपण अधिकाधिक आनंदी होऊ शकतो. यामध्ये मात्र तल्लीनताही महत्त्वाची. एखाद्या गोष्टीला शरण जाणं म्हणजेच त्या स्वरांशी आपण तादात्म्य पावणं, म्हणजेच मग आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था प्राप्त होते. जागतिक आरोग्य संघटनेनं संस्थेची संकल्पना स्पष्ट करताना म्हटलंय की आरोग्य म्हणजे केवळ रोगाची अनुपस्थिती नाही तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक सुखदायक स्थिती. अशी सुखदायक स्थिती असावी म्हणूनच व्यायाम, प्राणायाम आणि संगीताशी मैत्री करणं खरंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते, संगीतम करोति कल्याणम, आरोग्यम मनसंपदा. धन्यवाद.
1: संगीतम करोति कल्याणम या संगीताने आपल्या जीवनाचं खरंच कल्याण केलेलं आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावरती संगीत आपल्याबरोबर असतं आणि आपल्या आरोग्याची, मनस्वास्थ्याची काळजीही संगीत घेतं हे आपल्याला आजच्या या भाषणातून समजलं. मग या टप्प्यावरती एक गाणं तर ऐकायलाच पाहिजे, नाही का?

0: आज या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारत विद्यातज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: नमस्कार. आयुर्वेद ही वैद्यकीय उपचार पद्धतींपैकी एक अतिशय प्राचीन पद्धती आहे. 2000 अधिक वर्षांची अखंडित परंपरा लाभलेल्या या पद्धतीविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत डॉक्टर अंबरीश खरे यांच्याकडून. हे स्वतः आयुर्वेदाचे पदवीधर असून अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्कृतमध्ये अथर्ववेद या विषयात विद्यावाचस्पती ही उच्च पदवी त्यांनी मिळवलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 35 शोधनिबंध, 50 अधिक ललित लेख आणि 7 पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रतिष्ठित अशा पंडित सातवळेकर पुरस्काराचे ते मानकरी आहेत. सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे संस्कृत आणि भारतीय विद्या यांच्यासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.

0: तर आपण आयुर्वेदाविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार.
0: आयुर्वेद उपचार पद्धती हा भारतीय वारशाचा एक प्रमुख भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आयुर्वेद म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे? म्हणजे नुसतंच मुळ्या उगाळणे, काढे, लेप असं नसून आयुर्वेद हे एक व्यवस्थित असं शास्त्र आहे. तर त्याची सुरुवात कशी झाली आणि ही संकल्पना किती जुनी आहे याविषयी आपण सांगा.
1: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे. साधारणपणे आयुर्वेद म्हटल्यानंतर तुम्ही म्हणलात तसे मुळ्या, काढे, लेप अशा गोष्टी आपल्या डोळ्यापुढे येतात. त्याचं कारण असं की नैसर्गिक साधनसंपत्ती जी वनस्पतींच्या स्वरूपामध्ये आणि काही प्रमाणात वेगवेगळी खनिजं, धातू अशा ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात त्याचा वापर करून औषधं निर्मिती करणं आणि ती रुग्णांना त्यांचा रोग दूर होण्यासाठी देणं हा एक महत्त्वाचा भाग हा आयुर्वेदामध्ये असल्यामुळे त्याचं एक बाह्य स्वरूप हे थोडंसं या स्वरूपाचं आपल्याला म्हणता येईल. परंतु आपण जर व्याख्या किंवा आता शब्द काय आहे अशा दृष्टीने जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की फक्त रोगविज्ञान म्हणजे आयुर्वेद नाहीये. कारण मुळात तो आयुषो वेद, आयुष्याचा वेद आहे. या ठिकाणी वेद या शब्दाचा ज्ञान हा अर्थ आहे. आणि फक्त रोगाचं नाही तर एकंदरीतच संपूर्ण आयुष्याचं ज्ञान ज्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. म्हणजे ही एक प्रकारची जीवनशैली, लाईफस्टाईल आहे. फक्त रोगविज्ञानापुरतं ते शास्त्र मर्यादित नाही. हा एक थोडासा विचार हा या संदर्भात करता येतो. सगळ्यात प्राचीन चरक संहिता नावाचा जो ग्रंथ आपल्याला आयुर्वेद परंपरेतला म्हणून उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदस्य उच्यते अशी व्याख्या आपल्याला सांगितलेली दिसते. ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की आयु म्हणजे माणसाचं आयुष्य हे केंद्रीभूत धरून त्याच्या हितकर, अहितकर, सुखी किंवा दुःखी अशा प्रकारचं आयुष्य कसं असू शकतं, त्या आयुष्यासाठी हितकर किंवा अहितकर नेमकं काय काय आहे हे ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचं मान म्हणजे आयुर्मान ज्याला आपण म्हणतो त्याविषयीची अशा प्रकारची माहिती जे शास्त्र देतं त्या शास्त्राला आयुर्वेद म्हणतात. म्हणजे एक प्रकारे मानवी जीवन जर आपण धरलं तर त्याची सर्वांगीण माहिती ज्या शास्त्रामधून मिळते ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय असं आपल्याला म्हणता येईल.
0: वेद म्हणल्यावर एक सामान्य आम्हाला माहीत असतं म्हणजे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे परंपरेतले चार वेद. पण आपण म्हणलात तसं की इथे आयुर्वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ घ्यायचा आहे. पण कुठेतरी या आयुर्वेदाची सुरुवात वेदकाळात झाली होती का किंवा त्याची कुठे अथर्ववेदाशी किंवा इतर वेदाशी सांगड घालता येते का?
1: आता तसं बघितलं तर वेद म्हणजे जे ऋग्वेद किंवा यजुर्वेद आहेत त्या ठिकाणी सुद्धा वेद या शब्दाचा ज्ञान हाच खरं तर अर्थ आहे. कारण ऋचा ज्या आहेत त्या ऋचांचं ज्ञान देणारा वेद तो ऋग्वेद. किंवा यज्ञ करण्यासाठी वापरायचं जे गद्य मंत्र आहे ज्यांना यजुष असं म्हणतात त्या मंत्रांचं ज्ञान देणारा वेद तो यजुर्वेद. अशा पद्धतीनेच खरं तर या वेदांचं नाव आपल्याला पडलेलं दिसतं. आणि त्याच परंपरेमध्ये जसं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद आहेत आपण म्हणतो त्यांचे काही उपवेद हे नंतरच्या काळामध्ये मानले गेले. त्या उपवेदांपैकी एक हा आयुर्वेद मानला जातो. चरणव्यूहासारखे काही ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेदाचा संबंध ऋग्वेद अशी आहे असं सांगितलंय. पण प्रत्यक्ष आयुर्वेद परंपरा जर आपण बघितली तर ते मात्र असं सांगतात की आमचा संबंध अथर्ववेदाशी आहे. खुद्द चरक संहितेमध्ये ते म्हणतात की चतुर्णाम रुक्साम यजुर अथर्ववेदानाम आत्मनहा अथर्ववेदे भक्तिरादेश्या. म्हणजे हे जे चार वेद आहेत त्याच्यात आमची भक्ती अथर्ववेदाशी आहे, आमचा संबंध अथर्ववेदाशी आहे. असं का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की इतर वेदांमध्ये इतर ऐहिक किंवा पारलौकिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी यज्ञ यागादी कृत्य सांगितलेली आहेत. पण अथर्ववेद हा एकच वेद असा आहे की ज्याच्यामध्ये स्वस्ती वाचन, बली देणं, मंगल काहीतरी म्हणणं, होम करणं अशा वेगवेगळ्या उपायांनी काहीतरी आरोग्य प्राप्ती व्हावी आणि रोग दूर व्हावेत यासाठीचे काही विधी सांगितलेले आहेत. आणि खरोखर आपण जर अथर्ववेदातली सूक्त बघितली त्याच्याशी संबंधित इतर जे कल्पग्रंथ आहेत त्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. म्हणजे अथर्ववेद परंपरा जी आहे ती कुठेतरी आयुर्वेदाशी संबंधित होती किंवा तितक्या जुन्या काळापासून आयुर्वेदाचा काहीतरी विचार हा होत होता असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं.
0: म्हणजे वेदापासून एक कुठेतरी बीज रोवली गेली आयुर्वेदाची. पण मुळात आयुर्वेद अशी सुरुवात कधी झाली? म्हणजे त्याला हे वेगळं जे ओळख आयुर्वेद म्हणून ती परंपरा किती प्राचीन आहे आणि ह्यात वेगवेगळे कोणकोणते

0: आपल्याला त्याविषयी उपलब्ध आहेत.
1: आता याच्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की खुद्द वैदिक साहित्य किंवा त्याच्यानंतर तयार झालेली रामायण, महाभारत यासारखी काव्य असतील, बौद्ध साहित्य असेल, ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला आयुर्वेदाचे काही ना काही संदर्भ हे सतत सापडतात. दुसरी गोष्ट अशी की हे एक प्रकारे परंपरेने चालत आलेलं, हळूहळू विकसित होत गेलेलं शास्त्र असल्यामुळे आपल्याला ज्या वेळेला ग्रंथ एखादा मिळतो त्या ग्रंथलेखकाची सुद्धा अनेक वर्षाची, अनेक शतकांची प्राचीन परंपरा असते. जेव्हापासून हे वेगवेगळे प्रयोग करत करत करत ही माणसं शिकत गेली, त्याच्यातून शोध लावत गेली आणि मग त्यांनी कुठेतरी रोगविज्ञान, त्याचा वेगवेगळ्या वनस्पतींचा होणारा उपयोग आणि त्याचे होणारे परिणाम हे सगळं शोधून काढलं. त्याच्यामुळे ही हजारो वर्षांची परंपरा असणार हे निश्चितच आहे. त्या परंपरेत तयार झालेला पहिला जो ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध आहे तो चरक संहिता या नावाचा आहे. आधुनिक काळातले जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते चरक संहिता हा ग्रंथ हा इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तयार झाला असं मानलं जातं. की हे जे चरक होते ते कुशाण राजा कनिष्क याच्या दरबारी होते एक पंडित म्हणून, त्याच्यामुळेही थोडासा तो इसवी सनाचा पहिला शतक हा काळ ठरवण्यासाठी आपल्याला मदत होते. पण त्यांच्या समोर सुद्धा प्राचीन परंपरा ही निश्चितपणे होती की ज्याच्यातून विकसित होत चरक संहिता हे रूप आपल्याकडे येतं. ते अग्निवेश तंत्र नावाच्या एका तंत्रग्रंथाचा उल्लेख करतात जे आज आपल्याला मिळत नाही. ह्या अग्निवेशाचा उल्लेख तुम्हाला वैदिक परंपरेमध्ये किंवा महाभारतामध्ये सापडतो, त्यामुळे अशी काहीतरी परंपरा ही चरकाचार्यांपुढे सुद्धा असणार हे उघड आहे. पण पहिला आपल्याला ग्रंथ जो अगदी आयुर्वेदालाच वाहिलेला आहे तो चरक संहिता म्हणावा लागतो. त्याच्या पुढे इसवी सनाच्या चौथ्या शतकामधला सुश्रुत संहिता नावाचा एक ग्रंथ हा आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याच्यानंतर अष्टांग संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. काही लोक अष्टांग संग्रहाच्या ऐवजी त्याच्यानंतरचाच त्याचं एक वेगळं रूप म्हणता येईल असा अष्टांग हृदय नावाचा ग्रंथ आहे तो प्रमाण धरतात. आणि चरक, सुश्रुत हे दोन ग्रंथ आणि वाग्भटांनी लिहिलेला अष्टांग संग्रह किंवा हृदय हा तिसरा ग्रंथ, हे धरले तर तीन महत्वाचे आयुर्वेदिक ग्रंथ तयार होतात. ज्याला बृहत्त्रयी असा शब्द आयुर्वेदाच्या परंपरेमध्ये म्हणजे मोठे तीन ग्रंथ
0: बरोबर
1: असा शब्द वापरलेला दिसतो.
0: ह्या चरक संहिता, सुश्रुत संहिता यांची मांडणी साधारण सारखी आहे किंवा त्यांच्यात हाताळले गेलेले विषय सारखे आहेत का त्यात वेगळेपणा आहे?
1: काही बाबतीत ते विषय समान आहेत किंवा काही आयुर्वेदाचे जे मूलभूत सिद्धांत, उदाहरणार्थ त्रिदोष म्हणजे शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीन दोष असतात आणि ते साम्यावस्थेत असताना माणूस स्वस्थ असतो, पण त्याच्यामध्ये जर वैषम्य आलं म्हणजे एखादा दोष वाढला किंवा कमी झाला तर त्याच्यामुळे शरीरात रोगोत्पत्ती होते. हा जो सिद्धांत आहे हा मूलभूत असल्यामुळे हा सगळ्यांमध्ये सांगितलेला आहेच. पण त्यांनी जे घेतलेले विषय आहेत त्याच्यामध्ये मात्र वैविध्य आपल्याला दिसतो. ज्याला आपण एक प्रकारची फिजिशियन्स ची परंपरा म्हणू शकू ती परंपरा चरकांमध्ये आपल्याला दिसते आणि त्याच्या उलट शल्यतंत्राचा वापर करून म्हणजे सर्जन्सची जी परंपरा आहे ती आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये दिसते. त्याच्यामुळे फिजिशियन्स आणि सर्जन्स अशा दोन परंपरा ह्या मुळात आपल्याला ह्या चरक आणि सुश्रुत अशा दोन स्वतंत्र संहितांमध्ये बघायला मिळतात. ती त्यांची त्यांची बलस्थानं आहेत असं आपण म्हणू शकतो.
0: पण मग वाग्भटांची जी रचना आहे ती ह्या दोन्हीचं एकत्रीकरण असं आहे का ते आणखीन एका वेगळ्या याच्यावर आधारित आहे?
1: नाही, तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. या दोन्हीचं एकत्रीकरण करून त्यातले जे महत्वाचे भाग आहेत ते एकत्रित आणण्याचं काम खरं तर वाग्भटांनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक आयुर्वेदाची जी परंपरा पूर्वीपासूनची आहे ती खरं तर समजून घ्यावी लागेल.
0: चरक संहितेविषयी मगाशी तुम्ही सांगितलं की त्या पूर्वीही काही परंपरा अस्तित्वात होत्या आणि त्याचं एक कुठेतरी संकलन आणि आणखी पुढे जाऊन त्यांनी ती संहिता तयार केली, तर त्या पूर्वीच्या परंपरांचे कुठे उल्लेख सापडतात किंवा त्या कशा आपल्याला आढळतात?
1: बरोबर, आपल्याकडे काही प्राचीन आचार्यांविषयीची माहिती ही या चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता यासारख्या ग्रंथांमधून मिळते. ज्याला आयुर्वेदाची एक प्राचीन परंपरा आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी परंपरेमध्ये आयुर्वेदावतरण असा शब्द पण वापरलेला आहे. आपल्याकडे साधारणपणे अशा पद्धतीचं जे ज्ञान आहे हे कुठेतरी दैवी आहे, देवतांकडून माणसांना त्यांच्या उपयोगासाठी त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत व्हावं यासाठी ते प्राप्त झालं असं सांगण्याची जी एक परंपरा आहे त्याला अनुसरून हे आयुर्वेदावतरण हे आयुर्वेद ग्रंथांमध्ये येतं. याच्यामध्ये मुळात आपल्याला असं सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान होतं हे अर्थातच सृष्टी निर्मिती करणारा देव म्हणजे ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाकडे मुळात आयुर्वेदाचं ज्ञान होतं. ते त्यांनी प्रजापती ह्याला दिलं, त्या प्रजापतीपासून ते अश्विनी कुमारांना मिळालं, त्यांच्याकडून इंद्राला मिळालं आणि मग

0: वेगवेगळे जे ऋषी होते त्या ऋषींना हे ज्ञान मिळालं. म्हणजे मुळात स्वर्गामध्ये असलेलं किंवा देवतांकडे असलेलं ज्ञान हे मोठ्या ऋषींनी पहिल्यांदा मिळालं, आणि मग ते जे ऋषी होते त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या काही शिष्यांना हे सगळं ज्ञान दिलं, ते शिष्य पारंगत झाले आणि मग त्या शिष्यांनी त्यांची त्यांची तंत्र ही रचली. पुनर्वसू आत्रेय नावाचे एक महत्त्वाचे ऋषी आहेत जे या फिजिशियन्सच्या परंपरेमधले होते असं आपल्याला म्हणता येईल, ज्यांना हे दैवी ज्ञान जे होतं ते पहिल्यांदा प्राप्त झालं. त्यामुळे ही परंपरा जी आहे ती आत्रेय परंपरा म्हणून पण ओळखली जाते. त्या पुनर्वसू आत्रेयांकडे अनेक शिष्य होते ज्यांनी आपापली तंत्र लिहिली, ज्याच्यामध्ये एक अग्निवेश हा महत्त्वाचा शिष्य होता. त्याचं तंत्र हे अग्निवेश तंत्र किंवा आग्निवेश तंत्र ह्या नावाने ओळखलं जातं, जे पुढे काही काळ चालू राहिलं आणि त्याच्यानंतर चरकाचार्यांच्या हे लक्षात आलं की याच्यामध्ये पुन्हा काही बदल करणं अपेक्षित आहे, नवीन अपडेटिंग जे आपण म्हणू ते आता काळाच्या ओघात करणं गरजेचं आहे. ते करून त्यांनी जे नवीन स्वरूप या आग्निवेश तंत्राला प्राप्त करून दिलं ते म्हणजे चरकसंहिता. त्यामुळे एक प्रकारे ही पुनर्वसू आत्रे यांची जी परंपरा आहे ती ह्या चरकसंहितेमध्ये आपल्याला आलेली दिसते. खुद्द पुनर्वसू आत्रेय त्यांनी काही ठिकाणी केलेले प्रवास किंवा त्यांचे उल्लेख, त्यांनी सिद्धांत कशाप्रकारे काही मांडले ही माहिती आपल्याला ह्या चरकसंहितेमध्ये जागोजागी सापडते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आपल्याला सुश्रुताची एक मी म्हटलं तशी सर्जन्सची परंपरा पण दिसते. त्या परंपरेकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की काशीला एक दिवोदास नावाचा राजा होता, त्याचा काशी राज दिवोदास असा उल्लेख आपल्याला सापडतो. मानलं असं जातं की जसं अश्विनी कुमार हे देवता आपल्याला माहिती आहेत की ते दैवी वैद्य आहेत असं आपण म्हणतो, त्याच पद्धतीने धन्वंतरी ही सुद्धा आयुर्वेदाची देवता आहे. त्या धन्वंतरीचा अवतार असे हे काशीराज दिवोदास होते असं मानलं जातं. आणि त्यांच्याकडे काही शिष्य हे ज्ञान घेण्यासाठी गेले असता हे जे सर्जरीचं ज्ञान आहे ते त्यांनी त्या शिष्याला, त्याच्यामध्ये सुश्रुत होता, औपधेनव होता, जातू करणे होते, इतरही शिष्य होते, त्यांना हे त्यांनी ज्ञान दिलं. त्याच्यावर आधारित त्यांनी त्यांनी जी तंत्र लिहिली ती त्या शिष्यांच्या नावाने प्रसिद्ध झाली. त्याच्यात सुश्रुताचं सुश्रुत तंत्र नावाचं होतं, जसं अग्निवेश्य तंत्र होतं तसं. पुढच्या काळामध्ये त्याच्यातही काही सुधारणा करण्याची वेळ आली. त्यावेळेला आता हा जो आहे हा दुसरा सुश्रुत आहे ज्याने ते जुनं तंत्र पुन्हा बदलून त्याला नवरूप प्राप्त करून दिलं आणि ती आज आपल्याला सुश्रुत संहिता म्हणून उपलब्ध आहे. म्हणजे इकडे अग्निवेश आणि चरक हे वेगळे आचार्य आहेत, नावं वेगळे आहेत, तिकडे नाव एक असलं तरी ते आचार्य वेगळे असावेत असं दिसतं. मूळ सुश्रुत तंत्र आणि त्याच्यावरून तयार झालेली सुश्रुत संहिता. आता हे संहितीकरण होणं ते काळाच्या ओघात एका विशिष्ट प्रकारे लिहून त्या त्या अध्यायांमध्ये काढून ग्रंथ तयार करणं ही प्रक्रिया व्हायला अर्थातच वेळ लागला. आपण म्हणलं तसं चरकसंहिता पहिल्या शतकातली आणि सुश्रुत संहिता चौथ्या शतकातली असं आपण म्हणतोय. पण मग सुश्रुत संहिता अस्तित्वात येण्यापूर्वी ट्रॅडिशन ऑफ सर्जरी नसेल का? तर असं असणं शक्य नाही, ती असणारच आहे. तो जो संप्रदाय आहे तो धन्वंतर किंवा धन्वंतरीय संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि तो चरकांनाही माहिती होता. जरी आपल्याला आज माहिती असलेली सुश्रुत संहिता त्यांच्यासमोर नसेल किंवा त्यावेळेला वेगळं तंत्र असेल त्यांच्यासमोर, तरी हा संप्रदाय त्यावेळेला अस्तित्वात होता. कारण काही विकार जे आहेत त्या विकारांचं वर्णन करताना चरक सांगतात की या ठिकाणी औषधं देऊन काम होणार नाहीये, तर शल्यकर्म करणं गरजेचं आहे. पण शल्यकर्म करणं हे वैशिष्ट्य चरकाचार्यांचं नाही, त्यामुळे तिथे अत्र धान्वंतरी यांना अधिकार हा, म्हणजे या ठिकाणी सर्जन्सचा अधिकार आहे, त्यांनी हे काम करावं असं चरकाचार्य सांगतात.
1: हा, म्हणजे त्यांनी थोडक्यात त्यांचं जे क्षेत्र आहे त्याच्या बाहेरचं जे आहे ते त्या तज्ञाकडे जावं असं
0: आपण आज जसं रेफर करतो तसं हे रेफर केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या परंपरा प्राचीन काळीही होत्या असं आपल्याला दिसतं. आणि साधारणपणे ते स्पेशलायझेशन करण्यासाठी त्या त्या गुरुकडे विद्यार्थी जात असणार आहेत आणि त्या गोष्टी शिकत असतील. कदाचित हा वेगळा वेगळा परंपरेमध्ये उपलब्ध असणारा भाग हा कुठेतरी वाग्भटांना जाणवला आणि त्यामुळे मग त्यांनी असा विचार केला की ही जी वेगवेगळी परंपरा आहे ती कुठे एक करता येईल का? एका ग्रंथामध्ये सर्व परंपरेचं ज्ञान एकत्रित आणलं असं करणं शक्य होईल का? आणि तो जो प्रयत्न त्यांनी केला तो अष्टांग संग्रह आणि त्याच्यानंतर काही काळाने अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती झाली. याच्यात अष्टांग म्हणजे आयुर्वेदाची जी 8 अंग आहेत त्या सर्वांची माहिती ही आलेली दिसते. आता वाग्भटांचा काळ थोडा नंतरचा असल्यामुळे त्या काळापर्यंत हे चरक किंवा सुश्रुतासारखे जे प्राचीन आचार्य आहेत हे ऋषितुल्य झालेले होते. आणि मग कदाचित एक प्रश्न असा येऊ शकतो की हा कोण आलाय मोठा वाग्भट की जो आम्हाला ते नका वाचून हा आमचा ग्रंथ वाचा असं सांगणार त्या प्राचीन

0: संहितांचं महात्म्य नाही का, तर ही जाणीव वाग्भटांनाही होती की आपण जरी हे ज्ञान एकत्र करत असलो तरी त्याच्यामध्ये आपण आत्ताच्या समकालीन विद्वानांना आपलं महत्त्व कसं सांगणार. त्यासाठी एक खूप छान सुभाषित हे खुद्द वाग्भटांनी त्या आपल्या ग्रंथामध्ये वापरलेलं दिसतं. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, ऋषी प्रणीते प्रीतिश्चेत मुक्त्वा चरक सुश्रुतौ भेडाद्या किम न पठ्यंते तस्मात ग्राह्यम सुभाषितम. म्हणजे असं की ऋषी प्रणीत आहे ते आम्हाला आवडतं किंवा ते महत्वाचं आहे, त्याच्यामुळे चरक आणि सुश्रुत यांच्यात संहिता आम्ही वाचणार. असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते चरक सुश्रुत आचार्य ज्यांच्याकडे शिकले त्यांच्या इतर शिष्यांनी भेड संहिता, हरित संहिता, जातुकर्ण संहिता, मगाशी मी उल्लेख केला इतरही शिष्य होते त्यांनी त्यांची त्यांची तंत्र रचली होती, ती केलीच होती की तयार, मग किमन पठ्यंते ती तुम्ही का नाही वाचत. कारण काय की त्या सगळ्या शिष्यांमध्ये चरक चांगले होते, त्या शिष्यांमध्ये सुश्रुत चांगले होते, म्हणून तुम्ही त्या चरकांचं आणि सुश्रुतांचं जे वाङ्मय आहे ते वाचता. म्हणजे फक्त ऋषी चांगले आहेत म्हणून तुम्ही ते घेत नाही आहात, तर त्यांनी सांगितलेला विचारही चांगला आहे म्हणून तुम्ही घेत आहे. तस्मात ग्राह्यम सुभाषितम, ज्याच्यामुळे जे सुभाषित आहे ते घ्या. ते जरी मी सांगितलं असेल आणि मी ऋषी नसलो तरी माझं स्वीकारायला हरकत नाही, कारण माझं सांगितलं जाणारं ज्ञान जे या ग्रंथात आहे ते चांगलं आहे, ते तुम्ही स्वीकारा. हा एक महत्त्वाचा विचार हा त्यांनी मांडलेला दिसतो आणि खरोखर त्यांनी या दोन परंपरा एकत्रित एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न हा यशस्वी रीतीने आपल्या ग्रंथांमध्ये केलेला दिसतो.
1: जसं मगाशी सुश्रुताविषयी तुम्ही म्हणालात की ते दोन होते, तसं वाग्भटांच्या बाबतीतही ऐकलं आहे की दोन ते ग्रंथ वेगळ्या वाग्भटांनी रचले.
0: हो, काहींनी असंही मत मांडलंय की त्याच्यामध्ये एक 100-200 वर्षाचं अंतर असावं, कदाचित ते आजोबा आणि नातू वगैरे असण्याची शक्यता आहे. त्या ग्रंथामध्ये आपल्याला काही बौद्ध मंत्र सुद्धा सापडतात, त्याच्यामुळे वाग्भट हे बौद्ध धर्माचे अनुयायी होते असंही काहींनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पहिला अष्टांग संग्रह हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये गद्यपद्य अशा स्वरूपाचं त्याचं एक प्रकारचं लेखन असून त्याच्यामध्ये विस्ताराने सगळे विषय हे घेतलेले आहेत. पण अष्टांग हृदयामध्ये एक प्रकारचं ज्याला कोडिफिकेशन म्हणता येईल की हे सगळं ज्ञान कमीत कमी शब्दात आणि पाठांतराला सुलभ होईल या पद्धतीने सांगणं हा हेतू डोळ्यापुढे ठेवून त्याची निर्मिती झालेली दिसते. आणि त्याच्यामुळे त्या ग्रंथात पूर्ण पद्यरचना आहे आणि अगदी छोटं म्हणजे एका किंवा अर्ध्या श्लोकात एक एक विषय समजेल अशा प्रकारे कमीत कमी शब्दात तो मांडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आधुनिक काळात सुद्धा जे आयुर्वेदाचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात ते अनेकदा पाठांतरासाठी अष्टांग हृदय हा ग्रंथ वापरतात, कारण त्याच्यामध्ये एखाद्या श्लोकात आपल्याला अनेक गोष्टी पटपट सांगितलेल्या दिसतात आणि त्याच्यामुळे त्याचा वापर पुढे जाऊन हा मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो.
1: वाग्भटांनी चरक आणि सुश्रुत यांचं एकत्रीकरण करून एक नवीन ग्रंथ निर्मिती केली, तसे प्रयोग नंतरच्या काळात किंवा वाग्भटांच्या नंतरच्या काळात आणखी पण ग्रंथ निर्मिती झाली असेल की काही त्यात भर टाकण्यासाठी म्हणा किंवा काही नवीन विचार टाकण्यासाठी म्हणून, तर ते ग्रंथ उपलब्ध आहेत का किंवा त्याविषयी अधिक काय सांगता येईल?
0: निश्चितच, आयुर्वेदाची मी म्हणलं तसं खूप मोठी परंपरा ही आपल्याला लाभलेली आहे. चरक सुश्रुत किंवा वाग्भटांच्या काळापर्यंतचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मूलभूत सिद्धांत हे निश्चित झाले होते. बऱ्याच प्रमाणात औषधयोजना ती वापरून कुठला रोगी कसा बरा होईल किंवा कोणकोणते रोग आहेत आणि ते कसे बरे करता येतील याच्याविषयी बऱ्यापैकी स्पष्टता ही परंपरेमध्ये आलेली होती आणि मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदाचा वापर होत होता असं आपल्याला दिसतं. याच्यानंतर दोन प्रकार आपल्याला जे वेगळे दिसतात ग्रंथरचनेच्या दृष्टीने विचार करता, ते म्हणजे एक औषध निर्मिती ज्याला भेषज कल्पना असा शब्द वापरला जातो, कारण भेषज म्हणजे औषध आणि कल्पना याचा अर्थ निर्माण करणं, एखादी गोष्ट अस्तित्वात आणणं. तर वेगवेगळ्या प्रकारची औषधं ही कशी तयार करता येतील ह्याच्यावर बरंच संशोधन हे हळूहळू होत होतं. अगदी प्राचीन काळात मगाशी तुम्ही म्हणलात तसं काढे, चूर्ण, लेप हे आपल्या पहिलं डोळ्यापुढे येतं आयुर्वेदाचा उल्लेख करताना. यामध्ये त्या वनस्पती ताज्या ताज्या वापरल्या जाणं हे एक महत्वाचं गोष्ट आपल्याला दिसते, पण पुढे जाऊन ज्या वेळेला ती वनस्पती उपलब्ध नसेल त्यावेळेला काय करायचं, रोगी आला तर त्याला औषध कसं द्यायचं, असे प्रश्न हे लोकांना पडत असणार आहेत. आणि त्यामुळे या प्रकारचं संशोधन औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पण चालू होत होतं असं आपल्याला दिसतं. आणि त्यातून आपल्याला आसव किंवा अरिष्ट हा एक प्रकार तयार झालेला दिसतो, ज्याच्यामध्ये विशिष्ट आसव क्रिया करून ज्याच्यामध्ये अल्कोहोलची निर्मिती होईल, काही पदार्थ आंबवून त्याच्यापासून ते द्रव्य वेगळं केलं जाईल आणि ते आसव जे आहे ते औषध म्हणून वापरलं जाईल, कारण त्याच्यामध्ये ते औषधी गुणधर्म आलेले असतील, ही एक परंपरा दिसते. आणि मग ते आसव जे आहे

हे असावं, जास्त काळ टिकतं, कारण ते जितकं जुनं तितकं चांगलं, त्याच्यामुळे तुम्ही ते साठवून ठेवू शकता, त्याला काळाची सीमा नसते, त्याच्यात थोडी वाढ होते. त्याचप्रमाणे गुग्गुळ नावाचा जो एक वनस्पती, जो एक प्रकारचा डिंक म्हणूया किंवा बाइंडिंग एजंट आहे, तो वापरून पण काही औषधं, म्हणजे त्या गुगुळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेतच, अधिक त्याच्यामध्ये काही जर औषधी वनस्पतींचे रस, चूर्ण ही जर घालून काही गोळ्या तयार केल्या, वटी तयार केल्या, तर त्यांचं आयुष्य अजून वाढतं. म्हणजे साधं चूर्ण समजा 6 महिने किंवा वर्षभर ताजं राहत असेल, वापरायला योग्य राहत असेल, तर गुगुळ हा 2 वर्ष 4 वर्ष राहू शकतो या दृष्टीने, आणि त्याचं प्रमाण पण कमी लागतं. म्हणजे तेच औषध कमी प्रमाणात देऊन पण काम होऊ शकतं. अशा प्रकारे काही औषध निर्मितीची तत्व, तंत्र ही या लोकांनी शोधून काढली असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे खनिज, वेगवेगळं जे साहित्य आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे धातू आहेत, रत्न आहेत, ह्यांचा वापर किंवा त्यांची भस्म तयार करून, म्हणजे मेटल ऑक्साईड्स, ती औषधामध्ये वापरणं, हाही एक प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला गेला. वेगवेगळ्या धातूंची भस्म, उदाहरणार्थ सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म किंवा ताम्र भस्म अशी आपण वापरतो, किंवा मोती म्हणजे खरं तर समुद्री एक पदार्थ आहे आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने प्रवाल भस्म म्हणजे कोरल पासून तयार केलेलं, अशा पद्धतीची वेगवेगळी भस्म ही पण आयुर्वेदामध्ये वापरली जायला लागली. त्याच्यानंतर रसविद्या किंवा रसशास्त्र नावाचं एक तंत्र स्वतंत्र डेव्हलप झालं. याच्यातल्या रस या शब्दाचा खरं तर मूळ अर्थ विष असा आहे, परंतु पारा विषारी असतो, त्याच्यामुळे पारा हाही रस आहे, आणि पुढे रस हा शब्दच पाऱ्याला समानार्थी अनेकदा वापरला गेलेला दिसतो. त्यामुळे रसशास्त्रामध्ये पाऱ्याचा वापर करून तयार केलेली औषधं, मग त्याच्यामध्ये पारा असेल किंवा पारा नैसर्गिक रीतीने ज्या खनिजांमध्ये सापडतो असे इतर खनिज पदार्थ असतील, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा तो सल्फर बरोबर मिश्रण होऊन त्यांचा संयोग झालेला आपल्याला बघायला मिळतं, ती या ठिकाणी औषधामध्ये वापरली जायची. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की पाऱ्याचा वापर करून बनवलेली जी औषधं असतात त्याची अत्यंत सूक्ष्म मात्रा पण पुरते, त्याच्यामध्ये कधी कधी इतर वनस्पती, इतर भस्म ही पण एकत्रित करून द्रव्य मोठं काहीतरी एक तयार केलं जातं, त्याचा वापर हा आयुर्वेदात करणं शक्य असतं. त्यांचं चव फारशी नसते, त्यामुळे घ्यायला सुलभ असतात, त्यांची क्वांटिटी पण कमी असते, त्याच्यामुळे रुग्णाला पेलाभर रस पाजणं किंवा काढा प्यायला देणं आणि त्याच्याऐवजी एक छोटीशी गोळी किंवा भस्म जिभेवर टाकलं की काम झालं, हा जर प्रकार बघितला तर त्याच्यामुळे घ्यायला अत्यंत सुलभ असल्यामुळे ही औषधं हळूहळू लोकप्रिय व्हायला लागली. आज जरी आपण काढे किंवा रस वगैरे वापरत असलो तरी सुद्धा काही महत्वाची औषधं, उदाहरणार्थ आरोग्यवर्धिनी, त्रिभुवन कीर्ती, सूतशेखर, की जी सर्वसामान्यांना सुद्धा परिचित असतात, या पद्धतीच्या गोष्टी वापरल्या जातात, ह्या सगळ्यांमध्ये अशी भस्म खनिज पदार्थ हे वनस्पतींच्या बरोबर वापरलेले आहेत, ते एकत्रित करून ही सगळी औषधं ही तयार झालेली दिसतात. त्यामुळे हे रसशास्त्र ही एक शाखा खूप मोठी पुढे होत गेलेली दिसते. आणि नंतरच्या काळामध्ये काही नवीन विकार जसजसे त्यांच्या लक्षात येत होते त्यांच्यावरही काही संशोधन करणं किंवा जुन्या औषधात काही बदल करून त्याच्यावर कुठली लागू पडतील हे बघणं, हे काम पण करणं गरजेचं होतं. आणि आत्ताच आपण बृहत्त्रयी चा उल्लेख केला, तसं नंतरच्या काळामध्ये लघुत्रयी म्हणून 3 ग्रंथ हे प्रसिद्ध झाले. त्याच्यामधला एक माधवकराचा माधव निदान नावाचा ग्रंथ आहे, जो खरं तर ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो त्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यात अर्थातच औषधयोजनेची माहिती आहे, पण त्यातला जो रोगनिदानाचा भाग आहे तो सर्वोत्कृष्ट आहे असं मानलं जातं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर रोगनिदान चांगल्या पद्धतीने आत्मसात करायचं असेल तर माधव निदानाचा अभ्यास करावा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्या परंपरेमध्ये पुढे शार्ंगधर संहिता आणि भावप्रकाश संहिता हे 2 ग्रंथ आलेले दिसतात. हे शार्ंगधर आणि भावप्रकाश नावाचे आचार्यच होते ज्यांनी त्या त्या संहिता लिहिल्या. भावप्रकाश संहितेमध्ये सुरुवातीला एक वेगळा भाग जो आहे तो निघंटू नावाचा आहे. निघंटू या शब्दाचा अर्थ खरं तर कोश, थिसॉरस असा होतो. आणि भावप्रकाश निघंटू हे एक प्रकारे वनस्पतीशास्त्र आहे, की ज्याच्यामध्ये क्रमशः त्यांनी वनस्पतींची एक प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे, आणि मग एकेका वनस्पतीचे समानार्थी शब्द कोणते, त्यांचे गुण काय आणि कुठे ते वापरलं जातं हे क्रमशः त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भावप्रकाश निघंटू डोळ्यापुढे ठेवला तर आपल्याला बहुतांश वनस्पतींची माहिती एका छत्राखाली आलेली दिसते. त्यामुळे ह्या लघुत्रयीचं सुद्धा त्यांचं त्यांचं एक स्वतंत्र महत्व आहे. त्याचप्रमाणे योगरत्नाकर, भैषज्य रत्नावली यासारखे काही ग्रंथही नंतरच्या काळात निर्माण झाले. आणि अगदी आत्ताच्या काळापर्यंत, 300-200 वर्षापूर्वीपर्यंत या पद्धतीचे ग्रंथ परंपरेमध्ये तयार होत होते असं आपल्याला दिसतं. कुठेतरी नंतरच्या काळामध्ये संशोधनाची परंपरा थोडी खंडित झाल्यामुळे आयुर्वेद थोडासा मागे पडला का असं आपल्याला आधुनिक काळात म्हणता येईल. परंतु आता मला एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते.

0: की मिनिस्ट्री ऑफ आयुष हे जे नवीन मंत्रालय आहे की
1: हो
0: ज्याच्यामध्ये या सगळ्या प्राचीन याच्यातलं संशोधन चालू आहे आणि त्यांनी काही चांगली औषधं जी नव्याने संशोधन करून निर्माण केली आहेत ती आधुनिक काळात असलेल्या रोगांना की जे रोग प्राचीन काळी आपल्यासमोर नव्हते
1: नव्हते
0: माहिती नव्हतं पण
1: बरोबर
0: आज ती औषधं आपण वापरू शकतो काही प्रमाणात, तर तशा पद्धतीचं संशोधन खरं तर होणं गरजेचं आहे जे आज चालू आहे त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि दुसरी एक गोष्ट अशी की हे खरं तर काम मूळ संहिताकारांना अपेक्षित होतं.
1: बरोबर
0: जुनी तंत्र असताना चर

0: त्याला होईल. आणि दुसरी एक गोष्ट अशी की हे खरं तर काम मूळ संहिताकारांना अपेक्षित होतं.
1: बरोबर.
0: जुनी तंत्र असताना चरकांनी आपली संहिता का लिहिली, सुश्रुतांनी सुश्रुत संहिता का लिहिली, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जुने रोग हे नष्ट होतात, नवीन कुठले तरी रोग निर्माण होतात ज्यांच्यावर औषधं देण्याचं काम वैद्याला करावं लागतं, आणि ते त्या तुमच्या संहितीकरणामध्ये जर तुम्ही आणलं तर ती संहिता लोकांना उपयुक्त ठरते. आणि त्यामुळे त्यांनी संस्कर्ता कुरुते तंत्रम पुराणमच्या पुनर्नवम असं सांगितलेलं आहे की त्या संस्कर्त्याची ही जबाबदारी आहे की प्राचीन तंत्राला पुन्हा नवस्वरूप प्राप्त करून देणं, म्हणजे ज्याला आपण अपडेटिंग म्हणतो ते खरं तर करा असं चरकाचार्य सांगतात, पण ते काळाच्या ओघात कुठेतरी थांबलं होतं, त्याला पुन्हा गती मिळून आपण निश्चितपणे ते चांगल्या पद्धतीने करू असं मला वाटतं.
1: खूप मोठी आयुर्वेदाची परंपरा आज तुमच्याकडून ऐकायला मिळाली. आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळी चरक संहिता आणि या इतर संहितांविषयी अधिक माहिती श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आपण ऐकत होता संस्कृतीच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारत विद्यातज्ज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रम समाप्त करण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहेत। ठळक बातम्या, विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते

भरणे आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएन एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

0: यशवंतराव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणी साठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक खडकपूर्णा पेंटाकळी निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख ST बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1,602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलत, सहक्षेपित केलं होतं नागपूर केंद्रावरून आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 12 सेकंद झाले आहेत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वत्र.

0: चारचे पावणे दोन वाजलेत. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी आणि मराठी चित्रपटगीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटातलं सूरज जगन आणि जॉय बरुआ यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंकर एहसान लॉय यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात थँक्यू या चित्रपटातलं मीका सिंग यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी.

एक मे और एक तू या चित्रपटातलं बेनी डायल, अनुष्का मनचंदा यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांच्या स्वर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अमित त्रिवेदी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तनु वेड्स मनू ह्या चित्रपटातलं लहेंबर हुसेनपुरी यांच्या स्वरातलं हे गीत, राजशेखर यांचं हे गीत, चित्रपट तनु वेड्स मनू.

0: रेड्डी या चित्रपटातलं अमृता काक आणि मीका सिंग यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. हे गीत होतं आशिष पंडित यांचं, संगीतबद्ध केलं होतं देवीश्री प्रसाद यांनी. श्रोते हो, याचबरोबर द नेक्स्ट वेव हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर दुपारी 2:30 आपण ऐकू शकाल काही मराठी चित्रपट गीतांचा आस्वाद घेऊ शकाल द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात. तत्पूर्वी ठीक 2:15 दोपहर समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, दुपारचे 2:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव, हा नव्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात निलेश पाटील यांचं हे गीत. संगीतबद्ध केलंय अजित परब, समीर आणि अतुल काळे यांनी. स्वर रोहन आणि चिन्मय यांचा चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो.

हुप्पाहुया या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या स्वरातलं गीत ऐकूयात. संदीप खरे यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलंय सलील कुलकर्णी यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात झेंडा ह्या चित्रपटातलं ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या स्वरातलं गीत. अरविंद जगताप यांचं गीत, यांच्या गीताला संगीतबद्ध केलं अवधूत गुप्ते यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आम्ही आपल्याला ऐकवत आहोत काही मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नटरंग ह्या चित्रपटातलं, अजय अतुर यांनी संगीतबद्ध केलेलं, त्यांच्याच स्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत.

आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूयात ऐकत आजीबा या चित्रपटातलं वैशाली सामंत यांच्या स्वरातलं अवधूत गुप्ते यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरनं प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या

0: कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलिपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपा

मुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3:10:40 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. भेटूयात संध्याकाळी आमच्या दुसऱ्या सभेच्या वेळी, म्हणजेच संध्याकाळी ठीक 4:58. आता या सभेतून मी संजना जोगळेकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, शुभ सायंकाळ. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आजच्या या सायंकालीन प्रसारण सभेत मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:41 झाले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमात दोन गायिकांनी एकत्र गायलेल्या काही गीतांचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात मिस मेरी या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार हेमंत कुमार.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेरे महबूब या चित्रपटातली शकील बदायुनी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार नौशाद

श्रोतेहो, यानंतर ऐकणार आहोत आझाद या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपण हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे होणाऱ्या रोजगार मेळाव्याचं थेट प्रसारण आता आपण ऐकणार आहोत काही क्षणात.

श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी, कारण गर्भवती महिलांसाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे पाठदुखी कमी होते, झोप सुधारते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची ताकद वाढते. याबद्दल

0: सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांना. ह्या योगतज्ञ असून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं त्या गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र चालवत आहेत. हर्सुल कारागृहात महिलांना योग शिकवणाऱ्या त्या पहिल्या योग शिक्षिका आहेत. गर्भवतींची योग साधना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. राज्य पातळीवरील योग भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. डॉक्टर चारुलता, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की गर्भवती महिलांसाठी योग का महत्वाचा आहे. बरं,
1: बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की आमच्या वेळेस तर काही गर्भसंस्कार नव्हते किंवा आमच्या वेळेस काही गर्भवतींनी योग करायचा असं काही नव्हतं, मग आत्ताच का निघालं? तर त्याच्या मागची कारण जी आहे, मुलींच्या लग्नाचं वाढतं वय. स्त्री सुशिक्षित झाली, सक्षम झाली, स्वावलंबी झाली आणि ती विचार करायला लागली की माझं बाळ कसं असेल, माझ्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असेल. अति ज्ञानामुळेही बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये काही काहूर मास्तं ताण निर्माण होतो आणि त्यांच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. दुसरं म्हणजे सहजासहजी गर्भ राहणं हे देखील सध्याच्या परिस्थितीत कठीण झालेलं आहे. वाढतं वय, चिंता या मुलींच्या वाढत्या वय आणि एकंदरीतच कामाच्या ताणामुळे. पूर्वी ह्याची गरज नव्हती कारण की स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं, पण आता तिला ऑफिसचं टार्गेट तेवढंच आहे, दिवसभर तिला 8 तास काम करावं लागते आणि गर्भवती आहे म्हणून तिला एक्सक्युजेस काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिची तणावाची लेवल वाढते आणि मग अशा वेळेस औषधं घ्यावी लागतातच. आहारामध्ये बदल करावा लागतो. मनाचं तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना योग साधना म्हणून करावी लागते. म्हणून मी सांगते की असं नाहीये की फक्त गर्भवतींनीच योग करायचा, तर तो पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्या डिलिव्हरीपर्यंत तो जर भाग केला पूर्ण, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, आम्ही ध्यान जे शिकवतो हे सगळं जर केलं तर पूर्ण 9 महिन्याचा काळ जो आहे तो त्या आनंदात घालवू शकतील. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, तो आजार नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला उत्सव म्हणून साजरा करा. तुम्ही त्या पिरियडमध्ये आनंद घ्या, आनंद द्या, म्हणजे तुमची बाळं चांगली होतील. आणि म्हणून भावी सुदृढ सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी गर्भवतींनी 3 महिने कम्प्लीट झाले की योगासनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास सुरुवात करायची. तो तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिने ते करणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत जे काही 9 महिन्याचा हा काळ असतो ह्याचं टप्प्यांमध्ये काही विभाजन केलेलं आहे का बरं?
1: येस, गर्भधारणे झाल्यापासून पहिला जो टप्पा असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणतो. हा पहिला टप्पा जो असतो ना याला म्हटलं जातं डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये ना आराम करणंच अपेक्षित आहे, दगदग करू नये, कारण याच्यामध्ये बाहेरची वस्तू आपल्या शरीरामध्ये शरीराने तिला स्वीकारणं आणि शरीराने तिला ऍडजस्ट करणं हा पिरियड असतो. म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये मुलींना जास्त त्रास होतो, उलट्या होणं, मळमळ होणं, थकवा जाणं, सकाळी सकाळी चक्कर आल्यासारखं वाटणं, याला आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो. या मुलींना खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. म्हणून पहिले 3 महिने आपण मराठी लोक म्हणतो चोर चोळी, 3 महिने लपवून ठेवायची असते गोष्ट, बोलायचं नाही. कारण या 3 महिन्यामध्ये डेलिकेट पिरियड जो असतो याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग होतं, कधी कधी अबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर 3 महिने त्या मुलीचा तो गर्भ बाहेरची बॉडी आपल्या शरीराने ऍक्सेप्ट आणि ऍडजस्ट करणं याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून पहिले 3 महिन्यामध्ये तो पहिला टप्पा असतो, हा जोखीमचा टप्पा असतो. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतो तो असतो 4th-5th महिन्यापासून 6th-7th महिन्यापर्यंत, त्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड. याच्यामध्ये ना सगळ्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या करायच्या, म्हणजे चांगलं वाचन करावं, गाणं म्हणावं, कला डेव्हलप करावी. माणसाला 2 मेंदू असतात, तर राईट ब्रेन जो असतो, उजवा मेंदू असतो हा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू हा प्लॅनिंग वाला असतो. या गोल्डन पिरियडमध्ये बाळाचे अवयव डेव्हलपत असतात. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चांगले म्हणजे नवीन विचार, नवी कल्पना, म्हणजे वाचन करणं चांगलं, गाणं म्हणणं, चित्रकला काढणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, शिकवणं, शिकणं हे सगळ्या आपल्याला या पिरियडमध्ये करायचे असतात. याच्यामध्ये गणित सोडवणं हा एक पण महत्वाचा भाग सांगतो आम्ही. उलटे नंबर काउंट करायला सांगतो, 100 पासून 1 आकड्यापर्यंत उल्टे नंबर काउंट करायचे, 100, 99, 1 पर्यंत, म्हणजे ही ब्रेन ऍक्टिव्हिटी असते. आणि गणित पाढेपाठ करणं हे सांगितलं जातं, म्हणजे दोन्ही मेंदूची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे. म्हणून हा दुसरा जो टप्पा असतो ना हा गोल्डन पिरियड असतो. याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन जे काय असतं ते सगळ्या गोष्टी करायच्या.

0: आणि शेवटचा जो टप्पा असतो हा मॅच्युअर्ड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बाळाचं फक्त वजन वाढत असतं. चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यात काय होतं, बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात हळूहळू, सगळे त्याची वाढ होत असते. एक्झॅक्टली प्राणायामाने काय फायदा होतो, तर आता मुलींची लाईफस्टाईल बदलली आहे. मॅक्झिमम मुली जे काम करतात ते खुर्चीवर बसून काम करतात, त्याच्यामुळे पोटाची हालचालच होते ज्या पोझिशन मध्ये बसलेले असतात. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलींमध्ये आम्ही साधारण जे बघतो की सुशिक्षित मुलगी असते, आर्थिक स्तरावरती तिथं सगळं चांगलं असतं, परंतु बाळाचं वजन कमी निघतं. म्हटलं तर वावग ठरणार नाही, पण सिझेरियन आजकाल नॉर्मल झालंय, नॉर्मल डिलिव्हरी अबनॉर्मल झालेली आहे. हा फरक झालेला, कारण स्त्रीच्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बरेचशी स्थित्यंतर झालेली, बदल झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे या मुलींच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. की खूप वेळा सासूबाई असं म्हणतात की तिला झाडू मारायला सांगा, झाडू पोछा. अरे आयुष्यात तिने आता हे केलंच नाहीये, आणि जेव्हा तुम्ही तिला म्हणाल की तू झाडू मार, फरशी पूस, मग तिला असं वाटायला लागले की ही आपल्याला काहीतरी शिक्षा आहे का प्रेग्नन्सी म्हणजे. त्याच्यामुळे त्याला तशाच प्रकारच्या काही आसनांचा समावेश करून आम्हाला ते ताण कमी करावे लागतात. मग असे हे तीन टप्पे असतात की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मुलीची तयारी करायची असते की तुला नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुला काही वेगळ्या हालचाली कराव्या लागतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज. तर मुली जमिनीवर बसणं सुटलंय आपलं, आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला तसे काही आसनं शिकवावी लागतात. पण काय होतं ना, तुम्ही म्हटले की तू खाली बसूनच जेवली पाहिजे, तू खाली बसून फरशीत पुसली पाहिजे. फरशी पुसणं हे माझं काम नाही, त्याच्यासाठी बाई आहे. आणि त्याच्यामुळे ते काम जर तुम्ही तिला सांगितलं तर तिचा माइंड सेटअप आणखीन बिघडतो. त्याच्यामुळे तिला वेगळ्या वेनी आपल्याला हे सगळं सांगावं लागतं, आणि त्याच्यामुळे योग उपयुक्त ठरतो आपल्याला. योगा इज अ सायन्स ऑफ माइंड, म्हणजे योग तुमच्या मनाला शक्ती देतं, तुमची मानसिक तयारी करतं की मला या प्रवासाला सुखकर करायचं आहे, म्हणून आपल्याला योग शिकवायचा आहे. त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला गर्भवतीमध्ये आढळतो.
1: मग गर्भधारणेदरम्यान योग करताना महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: जेव्हा गर्भवती आमच्याकडे योग वर्गाला येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की तिची शारीरिक कंडिशन काय आहे, म्हणजे तिला जर बाळाच्या बाजूत पाणी कमी असेल किंवा वार तिची खाली, त्याला लो लाईन प्लॅसेंटा म्हणतो, असं काही जर कंडिशन असेल तर अशा मुलींना आम्ही सांगतो की जास्त चालणं टाळा. आपल्याकडे मोठा मिसकन्सेप्ट आहे की मुलगी प्रेग्नंट राहिली की आपण काय म्हणतो की तुला खूप वॉकिंग करायचं आहे, तर चालणं या पिरियडमध्ये उलट अवॉइड करावं लागतं. मग चौथा पाचवा सव्वा महिना जो असतो ना, त्याच्यामध्ये बाळाचे अवयव तयार होत असतात, अशा वेळेस चालणं टाळायचं आणि पायाखाली उशी घेऊन झोपायला सांगितलं जातं. त्याला आम्ही हेड लो पोझिशन म्हणतो. ती खूप महत्वाची पोझिशन असते की त्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढली जाते आणि तुम्हाला ब्लीडिंग वगैरे होऊ नये अशा दृष्टीने ती महत्वाची असते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो ना, गाडी चालवणं, टू व्हीलर चालवणं, फोर व्हीलर चालवणं, हे या पिरियडमध्ये तुमची फिजिकल कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये पोटाचा टोनअप चांगला यावा म्हणून दीर्घश्वसन किंवा प्राणायाम जास्त महत्वाचे असतात. आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. तर काळजी घेण्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचार करावा लागतो की अति परिश्रमही नको आणि एकदम बसणं पण नको, म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की अति पोषण पण नको आणि कुपोषण पण नको, याच्या मधला मार्ग. गर्भवतींनी हरकत नाही 2-3 किलोमीटर रोज वॉकिंग करायला अजिबात हरकत नाहीये, खाली बसून जेवण करायला हरकत नाहीये. इतकं काळजी घेतात काही लोक, घरी कमोडच वापरले जातात तर ते नाही वापरले गेले पाहिजे. नॅचरल आपलं जे इंडियन लायट्रिन आहे ते यूज केले तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता जास्त असते. पण कंडिशन आपला आहे याच्यामध्ये की जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी चालत नाही. याच्यामध्ये तुमची डॉक्टर्स तुम्हाला जे औषधं देतात ती औषधं गोळ्या मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. आपल्या भारतामधल्या स्त्रियांमध्ये आयर्न डेफिशियन्सी किंवा रक्त कमीच असतं, तर अशा वेळेस ज्या रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या जातात त्या घेणं गरजेचं असतं. कॅल्शियम घेणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतात. जे काही वॅक्सिन आपल्याला दिले जातात म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन वगैरे, तुमची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहार खूप महत्वाचा असतो या पिरियडमध्ये. आपल्याला सगळ्या पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. बदाम काजू हे

0: तर बरेच लोक घेतात, परंतु आपला नॅचरल आहार जो आहे ना की ज्याच्यामध्ये काकडी टमाटा बीट रोजच्या याच्यामध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून पोटाची हालचाल व्यवस्थित होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भात वरण भाजीपोळी हा आपला जो भारतीय आहार आहे हा सगळ्यात चांगला आहार आहे. याच्यामध्ये जर मांसाहारी असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सूप आणि अंडे चालू शकतात. आठवड्यातनं तीनदा शेंग भाजी कुठली पण घ्यावी, हिरव्या भाज्या असतात त्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान प्रशिक्षित योग शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक आहे का?
0: नाही, मी तर असं म्हणेल की डॉक्टर योग शिक्षक असावा. किमान गर्भवतींसाठी योग हा विषय हाताळताना त्याला किमान रिपोर्ट समजला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही हे समजलं पाहिजे. कारण हा जोखमीचा क्लास आहे, याच्यामध्ये गर्भवतीच्या कंडिशननुसार त्याला सगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे तो योग शिक्षक प्रशिक्षित असावा हे खूप महत्वाचं आहे, आणि डॉक्टर योग शिक्षक असेल तर फार चांगलं आहे. याच्यामध्ये असं असतं ना की प्रत्येक मुलीची कंडिशन वेगळी, कोणाच्या गर्भाच्या बाजूचं पाणी कमी असतं, कोणाची सर्व्हिक्स लेंथ म्हणजे गर्भाशयाचं मुख लहान असतं, कधी कधी जुळे असतात. अशा वेळेस आम्हाला त्या मुलीच्या शारीरिक कंडिशनवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांना करू द्यावं लागतं आणि काही आसनं पूर्णपणे वर्ज्य करावी लागतात. पोटात जो दोन बाळ आहेत तर अशा वेळेस फक्त आम्ही डीप ब्रिदिंग नावाचा तर जास्त प्रकार शिकवतो. त्यांच्या प्रॉब्लेमनुसारच त्यांना तो योग शिकवता आला पाहिजे हे महत्वाचं आहे.
1: गर्भवती महिलांसाठी श्वसनाच्या व्यायामाचं काय महत्व सांगता येईल?
0: खूप महत्वाचं आहे. त्याला आम्ही आमच्या योगिक परिभाषेमध्ये कुंभक म्हणतो. ब्रीदला होल्ड करणं जमलं पाहिजे. त्याच्यामुळे पोटातलं श्वसन काय आहे, छातीतलं श्वसन काय आहे, पोटात श्वास कसा रोखायचा हे जर गर्भवतीला माहीत असेल तर तिची सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. आता हे वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे की बाळाला आईच्या हाताचा स्पर्श समजतो. आपलं मूल जेव्हा आईच्या हातात असतं ना ते शांत असतं बघ, आणि त्याला दुसरं कोणतरी घेतं की एक तर ते शू करतं नाही तर शी करतं नाही तर रडायला सुरुवात करतं. आता शू शी म्हणजे काय तर ते घाबरलंय, ती रिॲक्शन झालेली त्याला. आणि आईच्या हातात आलं की ते शांत बसतं, कारण 9 महिने आईने काही ना काही कारणामुळे पोटावरती हात ठेवलेला असतो आणि त्या हाताचा स्पर्श त्याला समजतो. म्हणून आम्ही ना दीर्घ श्वसन नावाचा एक प्रकार शिकवतो. पोटावरती हात ठेवायचा, श्वास घेताना पोट मोठं करायचं, श्वास सोडताना पोट आतल्या दिशेने जाईल असा एक आकडा मोजायचा. असं 20 चा 1 सेट सकाळी, 20 चा 1 सेट दुपारी, 20 चा 1 सेट रात्री. म्हणजे नॅचरली पोटावरती हात ठेवला की बाळाचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. याला आम्ही म्हणतो गर्भसंवाद. जे पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाने काही ऐकलेलं असतं ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते जर त्याला संगीत ऐकवलं तर बाळ शांत होतं. सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याला म्हटलं जातं मूल गर्भातून बोलते ऐकायला शिका. म्हणजे योगामध्ये गर्भवतींसाठी योग सांगताना महत्वाचं टार्गेट काय असतं तर या मुलीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती बॅलेन्स राहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची असते. कारण मुलीच्या मनामध्ये सतत डोक्यात विचार चालू असतो, काय होईल, कसं होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. आपल्या घरचे बरेच लोक फक्त एकच सांगत असतात की डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बर का. आपल्याला फक्त धोक्याची सूचना दिली जाते पण धोका टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे या पिरियडमध्ये तणावाची स्थिती वाढते आणि नेमकं जेव्हा तुम्ही योग करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतं की ही तणावाची स्थिती कमी होण्यासाठी मदत होते. कशी होते तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला एन्डॉर्फिन, डोपामिन, सिरॉटिनिन आणि ऑक्सिटोसिन म्हटलं जातं. हे आनंद लहरी म्हणतो आम्ही त्याला. या आनंद लहरी चांगल्या जागृत राहण्यासाठी आपल्याला काही प्राणायामाचे टेक्निक्स करावे लागतात. एकदम सिम्पल प्राणायाम असतात बघा की उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने लांब श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. आपण डावीने घेतलं की काय होतं, उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या मेंदूचं कार्य काय आहे, आनंद निर्माण करणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणि डावीने श्वास घेतले की उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, उजवीने घेतले की डाव्या मेंदूची कार्यक्षमता. दोन्ही सीच आहे बघा, कॅल्क्युलेशन आणि क्रिएटिव्हिटी. एकाने गणित चांगलं राहतं आणि एकाने त्या गणिताचा स्ट्रेस कमी केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला गर्भवतींसाठी योग शिकवायचा असतो, कारण जेव्हा एखाद्या मुलीला पूर्ण बेडरेस्ट दिलेली असते ना तेव्हा तिची तणावाची पातळी जास्त वाढते. कारण झोपून राहिले की माणसाला विचाराशिवाय काहीच नसतं ना. मग अशा मुलींना 9 महिने पूर्ण आराम करूनही छोटं बाळ निघतं 1.5 किलोचं. म्हणून पूर्ण 9 महिन्यामध्ये मुलींनी

0: राहणं फार गरजेचं असतं. काही ना काही शारीरिक हालचाली या पिरियडमध्ये खूप महत्वाच्या असतात.
1: डॉक्टर चारुलता, मग अशा कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना योग थांबवणं गरजेचं असतं?
0: योग आम्हाला थांबावा लागतो की काही कारणामुळे जर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला टाका दिला, त्याला आम्ही सर्वायकल स्टिच असं म्हणतो, तो टाका दिला तर मग आम्ही योग थांबायला सांगतो. कधी कधी असं होतं की बाळाच्या बाजूत पाणी कमी होतं तेव्हा आम्ही योगासनं थांबायला सांगतो. परंतु डीप ब्रिदिंग नावाचा जो टेक्निक आहे त्यांनी पाणी वाढल्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे, कारण बाळाच्या बाजूचं पाणी कमी होणं आणि बायकांची मानसिक स्थिती याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याकडे अजूनही असं एकही मेडिसिन नाहीये की ही गोळी घे आणि तुझा ताण कमी होईल आणि तुझ्या बाळाचं पाणी वाढेल. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पाण्याचे लेवल वाढवण्यासाठी मुलींनी पोटावर हात ठेवून ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवणारा प्रकार आहे, त्याला डीप ब्रिदिंग किंवा दीर्घ श्वसन म्हटलं जातं, ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर मात्र पाण्याची लेवल कमी, माझं ऑब्झर्वेशन आहे. श्रमजीवी वर्गामध्ये होत नाही पाणी कमी, कारण त्यांना माहितच नसतं ना, डॉक्टर जे सांगतील ते ऐकत असतात ते. बुद्धिजीवी वर्गामध्ये हा प्रॉब्लेम येतो पाणी कमी व्हायचं, खूप विचार करतात आणि प्रत्येक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची स्ट्रेस लेवल वाढते. या मुलींना सांगत असतो की तू जेवढी मनाने शांत राहशील तेवढं तुला रिझल्ट मिळते. योग हे शांतता निर्माण करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून या पिरियडमध्ये योग साधना खूप महत्वाची, कारण सातत्य असेल तर परिणाम येतात. हे 4-5 महिने तुम्ही केलं ना तर तुम्ही एक जीव तयार करतात, एक पर्सनॅलिटी चांगली तयार करतात. आणि म्हणून मुलींना सांगते की पहिलं टार्गेट तुमचा बाळ आहे, तुम्ही आई बनणार आहात, कारण आई बनणं म्हणजे आत्मा आणि ईश्वर, तर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तू स्वतःसाठी या पिरियडमध्ये वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही आत्ता वेळ दिला तर 100% मुलं शांत निघतात, तो योगाचा परिणाम असतो.
1: बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या भोवतीचं पाणी कमी झालंय असं आपल्या ऐकण्यात येतं, तर मग हे गर्भाच्या भोवती असणारं पाणी कमी होण्याची कारणं काय सांगता येतील? बरं,
0: मी तुम्हाला म्हटलं ना अति तणाव हेच कारण आहे त्याच्यामधचं. कधी कधी आहारामधला भाग असतो, बऱ्याच मुली आंबट पदार्थ खातच नाही. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ खाल्ले ना तर बाळाचं पाणी मेंटेन राहतं. दुसरं म्हणजे काही कारणामुळे सतत मुलींमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात, मानसिक पातळीवरती खूप रडायला येतं, खूप चिडचिड होते, बोर होतं, नकारात्मक भाव बऱ्याच वेळा निर्माण होते, चिडचिडेपणा तर खूपच वाढतो आणि जर ते वाढलं तर मात्र बाळाचं पाणी कमी होतं. आणि म्हणून मेंटली पीसफुलनेस, मानसिक शांतीसाठी त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन जर योगासन प्राणायाम मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा चांगला होतो आणि नक्की पाण्याची पातळी वाढते. फक्त त्याच्यासाठी आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि जे काही अभ्यास दिलेला असतो ते करणं गरजेचं असतं.
1: गर्भधारणेपासूनच योग करणं गरजेचं आहे का आणि प्रसूतीनंतरही योग महत्वाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात दोन्ही वेळेस आपल्याला योग साधनेचा उपयोग होतो की बाळाचं वजन चांगलं निघणं, बाळाच्या बाजूचं पाणी चांगलं असणं, बाळाला ब्लड सप्लाय चांगलं होणं, याच्यासाठी प्रसूतीपूर्व योग करावा. आणि प्रसूती पश्चात ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या जी निर्माण होते ती म्हणजे जर सीझर झालेला असेल तर वेगळ्या समस्या येतात आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होती त्यांच्यात वेगळ्या समस्या येतात. तर या समस्येमध्ये साधारणपणे युरिनवरचा कंट्रोल कमी होणं हा एक मोठा असतो, म्हणजे शिंक आली लघवी होते थोडीशी, हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. डिलिव्हरी नंतर पाठ दुखी, कंबर दुखी खूप जास्त प्रमाणात होते. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की तिथं वारं गेलं तिच्या अंगावरनं. सायकोलॉजिकली मानसिक पातळीवरती खूप मुली डिस्टर्ब होतात. म्हणून मग डिलिव्हरी नंतर पण म्हणजे प्रसूती पश्चात पण आम्हाला योग साधनेचे वर्ग घ्यावे लागतात, त्याचा खूप फायदा होतो. तर साधारणपणे असं असतं बघा की नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आम्ही तुम्हाला 1 महिन्यानंतर बोलवतो आणि जर तुमचं सीझर झालेलं असेल तर 2 महिन्यानंतर बोलवतो. काही एक्सरसाइज, काही आसनं जी असतात ती महत्वाची असतात, पण याच्यामध्ये पण आसनांचा जो अभ्यासक्रम असतो तो सीमित असतो, त्यांना सगळं काही शिकवलं जात नाही. तसं प्रसूती पूर्व वेगळ्या आसनांचा संच असतो, प्रसूती पश्चात वेगळ्या आसनांचा संच असतो. त्याच्यानंतर पोट जास्त राहणं डिलिव्हरी नंतर हा एक खूप कॉमन असतो. त्याच्यामुळे काही बंध नावाचे प्रकार असतात की ऍबडॉमिनल मसल म्हणजे पोटाच्या स्नायूंना थोडस आत ओढण्याची प्रक्रिया करणं हे याच्यामध्ये शिकवलं जातं, त्याचा खूप चांगला फायदा होतो. प्रसूती पश्चात प्रसूतीपूर्व योगाभ्यास महत्वाचा आहे, परंतु गर्भधारणेपूर्वी देखील जर तुम्ही योग साधना केलेली असेल, तुम्ही योग करत असाल तर

0: साधारणपणे 14-15 वर्षी जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना, तेव्हापासून जर मुलींनी सातत्याने योग केला तर पीसीओडी पीसीओएस ना तो एक अडथळा होतो प्रेग्नन्सीमधला. थायरॉइडचे पेशंट फार बघतो, डायबिटीस खूप जणींना होतो, याची सुरुवातच व्यायामाचा अभाव असल्यामुळे होते. मग योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळकटी देण्यासाठी करायचा असतो, त्याच्यामुळे साधारणपणे तुमचे पिरियडचे प्रॉब्लेम जे असतात ना ते सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्याला आधीपासून जर योगासनं प्राणायाम केली तर गर्भधारणा पण अगदी सुरक्षितपणे होऊ शकते आणि जन्माला येणारं मूल पण सशक्त आणि सुदृढ भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: डॉक्टर चारुलता, आता जाता जाता एक योग तज्ञ म्हणून आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सगळ्या वयासाठी योग करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे योग ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. याच्यामध्ये सातत्य योग जर ठेवला तर तुमचं शरीर स्वस्थ, मन शांत राहण्यासाठी मदत होईल. आणि मला असं वाटतं की आधुनिक जगामध्ये स्वस्थ शरीर आणि शांत मन हीच मोठी देणगी आहे.
1: डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना गर्भवती महिलांसाठी योग कसा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बऱ्याच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
4: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो आम्ही असलेलं आम्ही तसं केलं तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
5: भरधाव वेगात वाहन चालवाल
6: लाख मोलाचा जीव गमवाल
5: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल
6: जन्मभर सुखाने प्रवास कराल वाहन वेगाने चालवू नका
5: जीव धोक्यात घालू नका
6: अवजड सामान वाहू नका
5: जीव धोक्यात घालू नका
6: वाहन चालवताना अतिभार नको
5: उगाच जीवाला घोर नको.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथक उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है.

0: इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूँ।
1: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाइट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत। अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे। या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही। या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला। बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं। बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे। संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं। मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं। बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत। त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या। नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287। हवामान। गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र

0: मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश आले आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजतात. आता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजले. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते.

0: अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील. आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं. जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला

0: काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या इंजेक्शन दिली जातात. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तलफ कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात, आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि

0: समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शर्भाते।
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता. श्रोतेहो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 आहेत. आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज 29 ज्येष्ठ शके 1948 कार्यक्रमात सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आणि विदर्भ इथं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता ऐकूया पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, तसंच माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन, पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी, तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन, यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
3: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्यानं जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो.

0: पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
1: बरोबर.
0: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जी आहे ती जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात, हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना ह्या वारंवार घडतात.
1: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
0: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी असतात म्हणजे पोटातले जंतू, आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायचे असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यातनं किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान 3 दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या देशी पद्धती आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप थोडी जनावरं आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेरची आणायची, किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण 1 लिटर 2 लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं. जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं. ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं, हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत विशेषतः काशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला लागतात. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी म्हणून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे, परंतु ही काळजी घेऊन तुम्ही करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
1: धुतल्या गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
0: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात. त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
1: आपोआप होऊ शकतं. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत. काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात. तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उचलुषित गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा
1: बाहेर
0: चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं. या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांना एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका, तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची कुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचं की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा, हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असा ज्याला मी TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा, यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा

0: विशेषतः द्विदल धान्य जी आहेत, म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला,
1: बरोबर.
0: आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा, हा एक काळजी घ्यायची. दुसरा, जे आपण विविध प्रकारच्या पेंडी जनावरांना खाऊ घालतो, म्हणजे सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते.
1: बर.
0: जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली, तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची, आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना घ्यायची, की
1: बर.
0: या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे, त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे, की त्यामध्ये जाडं मीठ टाका तुम्ही. जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, तर या दोन लेअरमध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या बुरशी जी वाढ आहे
1: ती
0: ती
1: होत
0: कमी
1: नाही.
0: प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात तुम्हाला फायदा होतो.
1: फायदा होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं, तसंच पाण्याचा देखील, त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत, तर ही कशी राखली
0: अगदी
1: गेली
0: निश्चित,
1: पाहिजे.
0: पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो, आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं,
1: हो.
0: दूषित पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेटऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं, तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लॅस्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. म्हणजे चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं,
1: हो,
0: तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं.
1: बरोबर.
0: तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: वा सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आल्या की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही
0: जनावर
1: दिसतातच. तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते.
1: बर.
0: त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसली की त्याबद्दल तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा.
1: बरोबर.
0: आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला, आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. घटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूतसाठी रस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार PPR ह्या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे, म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाहीत.
1: बरोबर.
0: मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा घटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तर तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं, आणि तेच जनावरांना पाजायचं.
1: बर.
0: हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते, हेच लक्ष, आणि म्हणून ही काळजी घ्यायची. औषध पाजताना निमुळत्या तोंडाची बाटली घ्या, आणि त्या निमुळत्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे हे आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी, 1 फूट लांबीची, ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची एक व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा, आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवासारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला
1: वायू
0: आहे, तो
1: साठला.
0: बाहेर निघायला मदत होईल.
1: बर.
0: हे एक साधारण उपचार, प्रथम उपचार आपण म्हणून सांगू, तर
1: बरोबर.
0: अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे.
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं पडतं.
0: पशुवैद्यकांचा सल्ला हा तातडीने असणं, आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे.

0: या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत म्हणून औषधं ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची हे समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांचे पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावरं आहेत त्यांना दूध काढल्या काढल्या खाली बसू देऊन किमान ती अर्धा तास उभी राहतील आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस, स्तनदाह ज्याला म्हणतो आपण, दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे, जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे, जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, तिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात आपलं. म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठं छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिलं ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: स्वच्छ असला पाहिजे. बरोबर. सर, जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतो, यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळ्याच झाल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहत, तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः अंतर्विषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा अंतर्विषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाची
0: सांभाळली पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की अंतर्विषार ईटी, नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्प आणि फऱ्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे, नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये PPRची जी लस आहे ही दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या महत्वाच्या लस दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा.
1: बर.
0: ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते, त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुण्याचा पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडा ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण, अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेले आहेत, ज्यांना शक्य आहेत त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. शेतकरी बंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा. कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेले असते, जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्या खाली आळ्याच आळ्या असतात. कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र त्या मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होतो. तर म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा मॅट, स्वच्छ मॅट खालची जागा, मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान. गोठ्याची स्वच्छता महत्वाची, आपण सांगितलं तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर, आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीच कडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे? आणि आता आपण म्हणतोच आहे की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोण

0: कोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचे आहे त्यांना?
1: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं, तर यामध्ये हीट झालं, उष्णता. हवामानामध्ये नेमका बदल काय होतोय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणारा लगेचचा पावसाळा, ह्याच्यामुळे स्ट्रेस, ताण म्हणतो आपण, वातावरणाचा ताण जनावरती होत असतो. आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे, तर गोठे मध्ये पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात, जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे, जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या आणि मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही, म्हणून शेळ्यांना जिथं जिथं शक्य त्यांनी माचण करा.
0: बर,
1: माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला, किंवा नाही तुमच्याकडे काही तर क्वाट ठेवा सरळ आपल्या, आणि त्या क्वाटवर त्या शेळ्यांना बसू द्या. मग ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुवाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा, त्याच्यावर शेळ्यां मेंढ्यांना
0: बसता येईल.
1: तर ही काळजी नेहमी निश्चितपणाने शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाईव्ह होतोय, त्याच्यातनं जातोय. तसा जनावरांमध्येही सुद्धा, ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता, ही निसर्गाने दिलेली आहे. पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते, आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे. त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीनं केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन ही पावसाळ्याच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी केल्या.
0: छान. सर, एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे, आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
1: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे, तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात.
0: बर,
1: जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांच्या डोळ्यांची लाली कमी होणे, याची खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केस ताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात, पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात. म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, इथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका, कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटे कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर करा. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जातो असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या, मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला, हा सुद्धा एक जंत निर्मूलनाचं चांगलं कार्य हा करू शकतो.
0: बरोबर. या सगळ्या उपचारांमुळे जंत निर्मूलन होऊ शकतं. आणि काही
1: दुसरे एक औषधोपचार जे आहेत, विविध जंतनाशक औषधं आहेत, तर ही औषधं देताना एक काळजी घ्यायची, स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध द्या. आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका. आता ह्यावेळी एक औषध दिलं तर 2-3 महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे दंत निर्मूलनाचा आम्ही जी शेड्यूल होतो, आम्ही 1-6 महिन्यांना सांगायचो, नंतर 4 महिन्यांना सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की दंत निर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो, परंतु दर 3 महिन्यानं किमान तर तुम्ही जंत निर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे. आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या

0: हे औषध दिले मी तो तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल.
1: अच्छा,
0: ही एक काळजी जंतू मुलांना शेतकरी बंधूंनी
1: घेतली पाहिजे, म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
0: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावरं बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते आणि ह्या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन ह्या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसडी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. मी खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूस दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचुदात 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुर धुवा, म्हणजे ही खुर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरभरावा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाहीत, ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूज होणार नाही, जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणे खुरांच्या बाबतीत आपण घेतली
1: पाहिजे. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल, काय संदेश द्याल आपण
0: शेतकरी बंधूंनो? पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरणं सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकच्या, हल्ली मोठे मोठे तावदानं येत आहेत, ते प्लॅस्टिकचे तात्पुरते अवधान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा. जनावरांची स्वतःची स्वच्छता, जनावरांच्या कासेची निगा, मागच्या सगळ्याच बाजूची निगा, म्हणजे मांडी, कास, बाहेरचं मायांग, शेपटी, तर हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा, जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडंसं हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा, गुचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा, म्हणजे डास माशा ज्या होतात, तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचा, कडुलिंबाच्या पाल्याचा जर धूर केलात तर त्यांनी डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण, ह्या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
1: वा वा, तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंना नमस्कार, धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: आता ऐकूया कृषी पणन महामंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. बाजरी

मेक्सिमेहिको 557 क्विंटल 3,400 रुपये ते 3,700 रुपये, सरासरी 3,550 रुपये. गहू शरबती आवक आहे 466 क्विंटल 4,800 रुपये ते 6,200 रुपये, सरासरी 5,450 रुपये. ज्वारी मालदांडी 759 क्विंटल आवक 5,700 रुपये ते 6,500 रुपये, सरासरी 6,100 रुपये. श्रोतेहो, कृषी पणन महामंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार

6,500 रुपये, सरासरी 6,100 रुपये. श्रोतेहो, कृषी पणन महामंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे बाजारभाव आपण ऐकले. आणि याचबरोबर आता माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. राम राम मंडळी.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंधूच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्ज इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGC फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे हिंदी

0: चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर यांच्यावर
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
0: एक कलाकार या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोत्यांना नेहा देशपांडेचा सस्नेह नमस्कार. श्रोतेहो, जवळजवळ 4 दशकांहून अधिक काळ यशस्वी अभिनय कारकीर्द लाभलेले लोकप्रिय अभिनेते अनिल सुरिंदर कपूर यांचा जन्म 24 डिसेंबर 1956 मुंबईतल्या चेंबूर इथे झाला. त्यांचे वडील सुरिंदर कपूर हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत निर्माते होते. मुंबईतल्या मायानगरीत जम बसवण्याच्या हेतूनं ते मुंबईत आले. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर हे त्यांचे चुलत भाऊ. त्यांनी सुरिंदर कपूर यांच्या कुटुंबाला काही दिवस मुंबईत आल्यावर आपल्या गॅरेजमध्ये राहण्यास जागा दिली आणि त्यानंतर काही काळानं ते चाळीत स्थलांतरित झाले. अनिल कपूर यांना लहानपणापासूनच अभिनयात रुची होती. आज लोकप्रिय अभिनेत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी स्पॉट बॉय म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना विमानतळाहून लोकेशनवर सोडण्याचंही काम केलं. नंतर कास्टिंग डायरेक्टर झाले आणि तेव्हाच त्यांनी स्वतःही अभिनयाचे धडे घेतले. 1979 हमारे तुम्हारे या चित्रपटातल्या एका छोट्याशा भूमिकेतून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1983 वो सात दिन आणि त्यानंतर आलेल्या मशाल या चित्रपटातली त्यांची भूमिका त्यांना यश मिळवून देणारी ठरली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ऐकूया याच चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं एक सदाबहार गीत किशोर कुमार यांच्या स्वरात, गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो, अनिल कपूर यांना मुख्य भूमिकेत काम करताना विविध प्रकारच्या आव्हानात्मक भूमिका करायला मिळाल्या. फक्त रोमॅन्टिकच नाही तर कॉमेडी, ड्रामा, सामाजिक आणि राजकीय कंगोरे असलेल्या भूमिकाही त्यांनी नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर दमदारपणे लीलया पेलल्या. मेरी जंग, साहेब, कर्मा, मिस्टर इंडिया, तेजाब एकापाठोपाठ एक त्यांचे चित्रपट सुपरहिट होत होते. मिस्टर इंडिया या चित्रपटानं तर अभूतपूर्व यश मिळवलं. या चित्रपटात लहान लहान अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अरुण वर्मा या भूमिकेवर प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम केलं. ऐकूया मिस्टर इंडिया या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, गीत जावेद अख्तर यांचं आहे आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आज आपण बोलतोय सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या कारकिर्दीविषयी. 1980 दशकात अनिल कपूर यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या मालिकेनं त्यांना स्टारपद मिळवून दिलं. राम लखन या त्यांच्या चित्रपटानंतर तर लोक त्यांना लखन म्हणूनच ओळखू लागले.

मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. श्रोतेहो, आजही 69 वर्षाच्या अनिल कपूर या चिरतरुण अभिनेत्याची काम करण्याची ऊर्जा, त्यांचा कमालीचा फिटनेस अगदी विशीतिशीतल्या तरुणांनाही लाजवेल असा आहे. असं म्हणतात की रेस 3 ॲक्शन सिक्वेन्ससाठी त्यांनी स्टंट डबल घेण्यास नकार दिला होता. त्यांना ते स्वतः करायचे होते. त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केलं त्यांनी, नाही का? ऐकूया परिंदा या चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं एक सुमधुर गीत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

श्रोतेहो, अनिल कपूर यांच्याबद्दल आज आपण बोलतोय एक कलाकार या कार्यक्रमात. फार कमी जणांना माहीत असेल की क्वचित प्रसंगी अनिल कपूर यांनी गायक म्हणूनही चित्रपटाच्या साऊंड ट्रॅकमध्ये योगदान दिलंय. चमेली की शादी या चित्रपटाच्या शीर्षक गीतात, वो सात दिन या चित्रपटाच्या तेरे बिना मैं नहीं, मेरे बिना तू नहीं, तसंच आणखी काही चित्रपट गीतांमध्येही त्यांनी गायक म्हणून चोख काम बजावलं आहे. 90s दशकातही बेटा, लाडला, जुदाई, 1942 अ लव्ह स्टोरी, विरासत यासारख्या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही खूप कौतुक केलं. ऐकूया कुमार सानू यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं आहे आणि चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.

0: श्रोतेहो, अनिल कपूर यांनी 2000 सालानंतर बधाई हो बधाई या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. लम्हे, विरासत, पुकार, नायक यासारख्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेलं. नायकमधल्या एक दिवसाच्या मुख्यमंत्रीपद मिळालेल्या शिवाजीराव गायकवाड या तडफदार भूमिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. 2008 सालच्या अकादमी पुरस्कार विजेत्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातल्या आणि 24 या अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या 8व्या पर्वातल्या भूमिकेमुळं, तसंच मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल या चित्रपटातून त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनिल कपूर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. बुलंदी, रेस 2, रेस 3, टोटल धमाल, वेलकम आणि अशा अनेक चित्रपटांनंतरही त्यांची अभिनय तसंच निर्मिती क्षेत्रातली घोडदौड अजूनही चालू आहे. त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेण्याचा आजचा आमचा हा छोटा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मी नेहा देशपांडे या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजतात. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार आनंद घना.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात कवी संजीव यांचं गीत थोरातांची कमळा या चित्रपटासाठी या गीताला संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी.

श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं योगेश यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आणि उषा मंगेशकर यांच्या स्वर.

श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश आले आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया.

सुवासिनी या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकली. हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम राम पाहुणं या चित्रपटातलं पी. सावळाराम यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे आनंद घन यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. मोहित यांची मंजुळा या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया कीचक वध या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया ऊन पाऊस या चित्रपटातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. रात्रीचे 10:30 वाजतात. आता नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग आडंबरी केदार. त्यांना तबला साथ केली आहे GS हिरेमठ यांनी आणि सारंगीवर साथ केली आहे अब्दुल कादीर यांनी.

0: श्रोतेहो, आत्ता आपण नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग आडंबरी केदार ऐकला. त्यांना तबला साथ केली होती जी एस हिरेमठ यांनी आणि सारंगीवर साथ केली होती अब्दुल कादीर यांनी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजतायत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदीतून आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.